आकाशवाणी पुणे, विजयालक्ष्मी साळवी प्रादेशिक बातम्या देत आहे। ठळक बातम्या, महाराष्ट्र दिन संपूर्ण राज्यात मोठ्या उत्साहात साजरा, विकसित भारताचं स्वप्न साकारण्यात महाराष्ट्र महत्त्वपूर्ण योगदान देत असल्याचं पंतप्रधानांचे कौतुकोद्गार, मुंबई पुणे द्रुतगती मार्गावर बहुप्रतीक्षित मिसिंग लिंकचं लोकार्पण आणि महाराष्ट्रासह विविध राज्य आणि हिमालयाच्या पायथा क्षेत्रात उष्णतेच्या लाटेची शक्यता। आता सविस्तर बातम्या।

उपमुख्यमंत्री आणि बीड जिल्ह्याच्या पालकमंत्री सुनेत्रा पवार यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण सोहळा संपन्न झाला तर ठाण्यात पोलीस क्रीडा संकुलात उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते ध्वजवंदन सोहळा पार पडला. राज्यभरातील विविध जिल्ह्यांमध्ये पालकमंत्र्यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं. एक मे हा कामगार दिन म्हणूनही ओळखला जातो. मुख्यमंत्र्यांनी मुंबईत संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील 106 हुतात्म्यांचं स्मरण करणाऱ्या हुतात्मा स्मारकावर पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली. महाराष्ट्र ही जगातील 30व्या क्रमांकाची अर्थव्यवस्था असून अनेकांच्या बलिदानातून घडलेलं हे राज्य देशाच्या प्रगतीचं विकास इंजिन झाल्याची भावना मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केली. राज्याच्या तसंच देशाच्या प्रगतीत कामगारांचा मोठा वाटा असून त्यांच्यामुळे संपन्न राज्याची उभारणी झाल्याचं सांगून मुख्यमंत्र्यांनी कामगारांना अभिवादन केलं. राज्यात महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. राजधानी दिल्लीतील महाराष्ट्र सदनात निवासी आयुक्त आणि सचिव आर विमला यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं. विकसित भारत 2047 या ध्येयपूर्तीला विकसित महाराष्ट्र 2047 ची जोड महत्वाची असून हे स्वप्न साकारण्यात महाराष्ट्र महत्वपूर्ण योगदान देत असल्याचे कौतुकोद्गार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लिहिलेल्या पत्रात काढले आहेत. महाराष्ट्र दिनानिमित्त शुभेच्छा देतानाच सामाजिक सांस्कृतिक आणि आर्थिक योगदानाची प्रशंसा करत केंद्र सरकार महाराष्ट्राला भक्कम पाठबळ देईल अशी ग्वाही पंतप्रधानांनी या पत्राद्वारे दिली आहे. महाराष्ट्र हा नागरी संस्कृतीचा प्रेरणा स्रोत असल्याचं सांगून शौर्य राष्ट्र उभारणी आणि समाज सुधारणेची परंपरा खोलवर रुजल्याचं मोदींनी यात नमूद केलं आहे. महाराष्ट्राशी निगडीत काही महत्वाच्या बाबींचाही उल्लेख पंतप्रधानांनी या पत्रात केला आहे. हे प्रादेशिक बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात.

0: स्वागत। मुंबई पुणे द्रुतगती मार्गावरील बहुप्रतीक्षित मिसिंग लिंकचं लोकार्पण महाराष्ट्र दिनाच्या मुहूर्तावर काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या उपस्थितीत झालं। भारतीय अभियांत्रिकी कौशल्याचा उत्तम नमुना असलेल्या या 10.5 किलोमीटर लांबीच्या मार्गामुळे केवळ प्रवासाचा वेळ वाचणार नाही तर हा मार्ग राज्याच्या अर्थव्यवस्थेला 70,000 कोटी रुपयांची गती देणारा आर्थिक बहुगुणक ठरेल असं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी केलं। या प्रकल्पामुळे मुंबई पुणे प्रवासाचा वेळ 25 ते 30 मिनिटांनी वाचणार असून प्रवास जलद सुलभ आणि सुरक्षित होण्याची अपेक्षा आहे। बोरघाटातील वाहतूक कोंडीवर यामुळे उपाय होईल। या मार्गावरील बोगद्यांची नोंद जागतिक पातळीवर गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये झाली आहे। हा बोगदा जगातील सर्वात रुंद बोगद्यांपैकी एक असून दोन मोठे बोगदे आणि दोरीच्या सहाय्यानं बांधलेला पूल ही या प्रकल्पाची वैशिष्ट्ये आहेत। या प्रकल्पाचं नाव बदलण्यात बाबत महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या अधिकाऱ्यांना सूचना देताना मुख्यमंत्री म्हणाले,
1: आज हा अतिशय आनंदाचा दिवस आहे की एक स्वप्न जे आम्ही सगळ्यांनी मुंबई पुणे पुणे मुंबई प्रवास करणाऱ्या प्रवाशांकरता बघितलं होतं आज त्याचा एक अतिशय महत्वाचा टप्पा पूर्ण झालेला आहे। पहिल्यांदा तर आजपासून याला मिसिंग लिंक म्हणण्यापेक्षा कनेक्टिंग लिंक म्हटलं पाहिजे। ज्यावेळी आपण ही तयार केली तेव्हाच ही लिंक नव्हती म्हणून आपण मिसिंग लिंक म्हणत होतो, पण आता गायकवाडजी जरा समोरचं नाव बदला आणि त्याला कनेक्टिंग लिंक असं तुम्ही त्या ठिकाणी लिहा। लवकरच आम्ही सगळे मिळून त्याला नाव काय द्यायचं आहे ते देखील आम्ही ठरवणार आहोत, पण तोपर्यंत किमान मिसिंग आता काही नाही आहे, नथिंग इज मिसिंग, एव्हरीथिंग इज इन प्लेस। आणि म्हणून मी सर्वप्रथम या ठिकाणी MSRDC मनापासून अभिनंदन करतो की हा एक अतिशय आयकॉनिक प्रकल्प या ठिकाणी तयार झाला।
0: यावेळी बोलताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्राच्या कोणत्याही कोपऱ्यातून दुसऱ्या कोपऱ्यात केवळ 7 ते 8 तासात पोहोचता यावं यासाठी सरकार एक्सेस कंट्रोल ग्रीडवर काम करत असून लोकोपयोगी प्रकल्प पूर्ण करण्यासाठी हे सरकार कटिबद्ध असल्याचं म्हटलं आहे। तर हा प्रकल्प म्हणजे केवळ 2 शहरांमधील अंतर कमी करणारा रस्ता नसून महाराष्ट्राच्या वेगवान प्रगतीची नांदी असल्याचं मत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी यावेळी व्यक्त केलं। दिवंगत यशवंतराव चव्हाण यांच्या नावानं ओळखला जाणाऱ्या या महामार्गानं सुवर्ण अक्षरात लिहिण्यासारखा टप्पा गाठल्या गेल्याची भावना पवार यांनी व्यक्त केली।

0: महाराष्ट्र दिन आणि पुढील सलग आलेल्या सुट्ट्यांच्या पार्श्वभूमीवर काल पुणे मुंबई द्रुतगती महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी झाली होती. राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनाही कोंडीचा फटका बसल्यानं त्या 3 तास अडकून पडल्याचं वृत्तसंस्थेनं दिलेल्या बातमीत म्हटलं आहे. पुणे नाशिक महामार्गाच्या पुण्याकडे येणाऱ्या मार्गाच्या काँक्रिटीकरण कामामुळे तिथेही 3 तास वाहतूक कोंडी झाली होती. त्याचप्रमाणे खेड शिवापूर पथकर नाक्यापासून नव्या कात्रज बोगद्यापर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याचं चित्र पाहायला मिळालं. उन्हाळी सुट्ट्या आणि सलग सुट्ट्या यामुळे सकाळपासूनच या महामार्गांवर वाहतुकीचा ताण वाढल्याचं दिसून आलं. राज्यात जनगणनेच्या प्रक्रियेला कालपासून सुरुवात झाली. राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांनी स्वगणनेमध्ये सहभाग घेऊन याची औपचारिक सुरुवात केली. महाराष्ट्र दिनानिमित्त या मोहिमेचा शुभारंभ करताना राज्यपालांनी नागरिकांना या देशव्यापी मोहिमेत सक्रिय सहभागी होण्याचं आवाहन केलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही मुंबईतल्या शासकीय निवासस्थानी कुटुंबासह आपली स्वगणना नोंदणी पूर्ण केली. राज्यातल्या जनतेलाही त्यांनी स्वगणनेमध्ये सहभागी होण्याचं आवाहन केलं आहे.
1: स्वगणनेचा टप्पा 1 ते 15 मे 2026 या कालावधीत होईल. अतिशय साध्या सोप्या आणि सुरक्षित पद्धतीने आपण यात डिजिटल प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून सहभागी होऊ शकता.
0: उपमुख्यमंत्री तथा ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्यात तर राज्याच्या उपमुख्यमंत्री आणि बीड जिल्ह्याच्या पालकमंत्री सुनेत्रा पवार यांनी बीडमध्ये स्वगणनेचा शुभारंभ केला. संपूर्ण राज्यातील सर्व जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांनी काही ठिकाणी महापालिका आयुक्तांनीही स्वगणनेत सहभाग घेत नोंदणी पूर्ण केली. स्वगणनेची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर दुसऱ्या टप्प्यामध्ये प्रगणक घरोघरी जाऊन नागरिकांकडून माहिती संकलित करतील. ज्यांनी नोंदणी केली नसेल त्यांची नोंदणी करतील. स्वगणना करण्यासाठी 10 मिनिटांचा कालावधी लागणार असून त्यामध्ये 33 प्रश्नांची उत्तरं द्यायची आहेत. या संपूर्ण कामासाठी 2.5 लाखांहून अधिक कर्मचारी तैनात करण्यात आल्याची माहिती महाराष्ट्राच्या मुख्य जनगणना अधिकारी डॉ निरुपमा डांगे यांनी दिली आहे. सोलापूर आकाशवाणी केंद्राच्या ग्रंथपाल जयश्री पुराणिक 35 वर्षांच्या प्रदीर्घ सेवेनंतर काल 30 एप्रिल रोजी निवृत्त झाल्या. आकाशवाणीच्या दुर्मिळ ध्वनिफीती आणि कार्यक्रमांचा ठेवा डिजिटल स्वरूपात सुरक्षित करण्यात पुराणिक यांचं मोठं योगदान आहे. त्यामुळे या केंद्राला देशभरातल्या आकाशवाणीच्या वर्तुळात अव्वल क्रमांक मिळवणं शक्य झालं. त्यांच्या तांत्रिक कौशल्याची दखल देशपातळीवर घेतली गेली. भारतीय हवामान विभागानं काल मे महिन्याच्या तापमान आणि पर्जन्यमानाचा मासिक अंदाज जारी केला. हवामान विभागाचे महासंचालक डॉ मृत्युंजय मोहपात्रा यांनी दिलेल्या माहितीनुसार या महिन्यात महाराष्ट्र गुजरात पूर्व किनारपट्टीवरील राज्य आणि हिमालयाच्या पायथ्याशी असलेल्या क्षेत्रात उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे. मे महिन्याच्या काळात कमाल तापमान सामान्यपेक्षा कमी राहण्याची अपेक्षा असल्याचं मोहपात्रा म्हणाले. देशाच्या बहुतांश भागात पर्जन्यमान सामान्य ते सामान्यपेक्षा अधिक असण्याचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. महाराष्ट्र दिन संपूर्ण राज्यात मोठ्या उत्साहात साजरा. विकसित भारताचं स्वप्न साकारण्यात महाराष्ट्र महत्वपूर्ण योगदान देत असल्याचे पंतप्रधानांचे कौतुकोद्गार. मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावरील बहुप्रतीक्षित मिसिंग लिंकचं लोकार्पण आणि महाराष्ट्रासह विविध राज्य आणि हिमालयाच्या पायथ्याशी क्षेत्रात उष्णतेच्या लाटेची शक्यता. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.

0: FM Gold, खरा सोना।
1: नमस्कार रसिक हो सुप्रभात। 100.1 मेगाहर्ट्ज वर आपण ऐकताय आकाशवाणी मुंबई केंद्राची FM गोल्ड प्रसारण सेवा। सकाळचे 10 वाजतायत, सुरू करूया आपला कार्यक्रम मनस्पर्शी। आणि शब्दसुरांच्या या प्रवासात तुमच्या सोबत आहे तुमची सहप्रवासी गौरी कुलकर्णी।

0: आणि रसिक हो, आता ऐकूया प्रायोजित कार्यक्रम ऍडव्हान्स आयुर्वेद.
1: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
2: नमस्कार श्रोते हो, ऍडव्हान्स आयुर्वेद प्रस्तुत औषध मुक्त जीवन या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत. ऍडव्हान्स आयुर्वेदाचे मधुमेह सल्लागार डॉक्टर विद्याधर गिरी आपल्या बरोबर आहेत. नमस्कार डॉक्टर गिरी.
3: नमस्कार.
2: आज जी केस बघणार आहोत ती 45 वर्षांच्या गृहस्थांची आहे, ज्यांना 2 वर्षापासून डायबेटीस होता, पण आता त्यांना पायाला जळजळ व्हायला लागली होती आणि म्हणून चेकिंग केलं तर डायबेटिक न्यूरोपॅथीचं निदान केलं. आता खरं तर 2 वर्षापासून डायबेटीस आहे, मग इतक्या लवकर डायबेटिक न्यूरोपॅथी होण्यामागचं कारण काय आहे याबद्दल
3: कसं आहे माहितीये का, की एखाद्याला डायबेटीस झाला आणि मग पायाला जळजळ झाली की लगेच त्याला डायबेटिक न्यूरोपॅथी म्हणून टाकायचं. पण आता असे अनेक लोक आहेत की ज्यांना म्हणजे डायबेटीस नाहीये आणि तरी सुद्धा त्यांच्या पायाला जळजळ होते. म्हणजे या ग्रस्तांच्या बाबतीत जर का आपण बघितलं तर त्यांना आधीपासूनच पायाला जळजळ होत होती आणि नंतर डायबेटिक डिटेक्ट झाला. पण ओव्हरऑल जर का आपण बघितलं तर सध्या कसं आहे की ऍसिडिटीचा प्रॉब्लेम वाढलेला आहे. मग ऍसिडिटीचा प्रॉब्लेम जर का वाढलेला आहे म्हणजे आता याला कारण जर का बघितली तर म्हणजे आता आपण म्हणतो की गव्हाबद्दल भरपूर येतं, ग्लुटीन बद्दल, बरोबर, बरेच जण त्यावर काही म्हणजे पॉझिटिव्ह निगेटिव्ह सांगत असतात. पण सायंटिफिकली बघितलं तर जेव्हा म्हणजे काय म्हणतो आपण की ग्रीन रिव्होल्युशन झालं, बरोबर, हरित क्रांती झाली, त्यावेळेला जे काही म्हणजे हायब्रिडायझेशन झालं, त्यावेळेला जे काही आता म्हणजे पूर्वीचा जो काही गहू होता आणि आताच्या गव्हामध्ये असलेलं ग्लुटीन हे वेगळं आहे पूर्णपणे.
2: अच्छा.
3: तर त्यामुळे ते जे काही ग्लुटीन आहे ते पचवण्याची तेवढी कॅपॅसिटी आपल्याकडे नाहीये बऱ्याच जणांमध्ये. त्याच्यानंतर आपण जे काही पॅक फूड खातो ज्याच्यामध्ये प्रिझर्वेटिव्ह वापरलेली असतात, आणि आता फूड इंडस्ट्री कसं करते की हेल्थचा विचार करण्यापेक्षा सुद्धा तुम्ही ऍडिक्टिव्ह कसं व्हाल याच्यासाठी बरेचसे केमिकल्स वापरलेले असतात, त्यांनी सुद्धा ऍसिडिटीचा प्रॉब्लेम क्रिएट होतो. अनेक गोष्टींमध्ये म्हणजे स्वीटनर्स खूप वापरलेले आहेत, त्यांनी ऍसिडिटीचा प्रॉब्लेम येतो. आणि ओव्हरऑल या सगळ्या जर का गोष्टी बघितल्या तर त्यांनी पचन आपलं काय होत असतं, डिस्टर्ब होत असतं. आणि मग त्याच्यामध्ये पण प्रत्येकाला फक्त एवढंच माहिती आहे की बीट्वेल, पण खरं वास्तविक नर्व्ह हेल्थसाठी अनेक व्हिटॅमिन्स कामाला येतात. म्हणजे नुसतंच तुमचं बीट्वेल नाही तर B1, B2, B6, B9 या सगळ्या गोष्टी ज्या आहेत तुमच्या नर्व्ह हेल्थसाठी कामाला येत असतात. आणि जर का यांचं पचनच जर का प्रॉपर झालेलं नसेल तर मात्र तुमची नर्व्ह हेल्थ काय होते, डॅमेज व्हायला लागते. नर्व्हस सिस्टीमच ओव्हरऑल डॅमेज व्हायला सुरुवात होते आणि त्यातून खरं असं एक

0: होम्योपैथी सारखे प्रॉब्लेम क्रिएट होतात.
1: ओके श्रोते हो, डायबिटीज, हार्ट, किडनी, कॅन्सर, संधिवात, मणक्याचे आजार, वाताचे, पित्ताचे, पोटाचे विकार, वंध्यत्व इत्यादी आजारांवर ऍडव्हान्स आयुर्वेदाचे वैद्यकीय शिबिर रविवार दिनांक 3 मे रोजी ठाणे आणि मुंबई इथे. या शिबिरात सर्व आजारांवर नाडी परीक्षण करून शुद्ध आयुर्वेदिक उपचार केले जातील. लक्षात ठेवा, रविवार दिनांक 3 मे रोजी ठाणे आणि मुंबई इथे वैद्यकीय शिबिर. अधिक माहितीसाठी संपर्क 84 84 05 10 25 84 84 05 10 25 8484051025.
0: आयुर्वेदामध्ये पहिल्यांदा सांगितलंय निदान परिवर्जनम, म्हणजे कारण काय ते शोधा, बरोबर की नाही. म्हणजे मग समजा तुमच्या खाण्यामध्ये म्हणजे आता जसं आपण गव्हाचं म्हणलं ग्लुटीन येत असेल, किंवा म्हणजे पॅक फूड येत असतील, किंवा म्हणजे तुम्ही जर का कुठली मेडिकेशन घेत असाल, म्हणजे ऍसिडिटीची मेडिकेशन तुम्ही कंटिन्युअस घेत असाल, डायबिटिकची मेडिकेशन घेत असाल, किंवा आणखीन इतर काही मेडिकेशन पण आहेत की ज्याच्यामुळे तुमचं म्हणजे काय बी12 किंवा म्हणजे बी कॉम्प्लेक्सचं जे काही तुमचं ऍब्सॉर्प्शन आहे ते रिड्यूस होऊ शकतं, तर ह्या गोष्टी पहिल्यांदा काय केल्या गेल्या पाहिजेत, कमी केल्या पाहिजेत. कारण कसं आहे की तुमचं पचन सुधारल्याशिवाय तिथे कामच होणार नाहीये. मग आयुर्वेदामध्ये दीपन आणि पाचन सांगितलेलं आहे, बरोबर की नाही. म्हणजे तुमची भूक पण वाढली पाहिजे, किंवा म्हणजे गट बॅक्टेरियावर आजकाल बरंच काही येते, बरोबर की नाही. म्हणजे मग तुमचे गट बॅक्टेरिया कसे रिपेअर केले जातील, पहिल्यांदा हे गट बॅक्टेरिया डॅमेज का झाले ते बघायला पाहिजेत, आणि मग ते गट बॅक्टेरिया रिपेअर करण्यासाठी मग आयुर्वेदामध्ये जर का म्हणजे फारच तिथे तुमचं जर का कफ तयार झालेला असेल, तर वमन देणं असेल, समजा पित्त फार वाढत असेल आणि त्याच्यामुळे जर का म्हणजे ऍसिडिटीमुळे जर का तुम्हाला गट बॅक्टेरिया जर का सर्व्हाइव्ह होत नसतील, तर विरेचन देणं असेल. कारण कसं आहे की टेम्पररी म्हणजे रिलीफ साठी मग बरेचसे मेडिसिन्स येतात, बरोबर ना. पण त्या टेम्पररी रिलीफ करून नंतर फ्युचर मध्ये पाय कापण्याची पाळी येऊ शकते, हे टाळायचं असेल तर आयुर्वेदाला पर्याय नाहीये.
1: श्रोते हो, डायबिटीस, हार्ट, किडनी, कॅन्सर, संधिवात, मणक्याचे आजार, वाताचे, पित्ताचे, पोटाचे विकार, वंध्यत्व इत्यादी आजारांवर ऍडव्हान्स आयुर्वेदाचे वैद्यकीय शिबिर रविवार दिनांक 3 मे रोजी ठाणे आणि मुंबई इथे. या शिबिरात सर्व आजारांवर नाडी परीक्षण करून शुद्ध आयुर्वेदिक उपचार केले जातील. लक्षात ठेवा, रविवार दिनांक 3 मे रोजी ठाणे आणि मुंबई इथे वैद्यकीय शिबिर. अधिक माहितीसाठी संपर्क 84 84 05 10 25 84 84 05 10 25 8484 05 10 25. पुन्हा भेटूयात ऍडव्हान्स आयुर्वेद प्रस्तुत औषध मुक्त जीवन या कार्यक्रमात डॉक्टर विद्याधर गिरी यांच्यासह. तोपर्यंत नमस्कार.
0: नमस्कार.
2: श्रोते हो, आताच आपण ऐकलात प्रायोजित कार्यक्रम ऍडव्हान्स आयुर्वेद.
3: FM Gold, Khara Sona.

0: आपल्या आवाजाची गणना होईल. तुमच्या सहभागाने हे यशस्वी करूया. प्रत्येक व्यक्ती जोडली गेले पाहिजे, प्रत्येक घर जोडले गेले पाहिजे आणि देशाने पुढे गेले पाहिजे. जनगणना 2027 आपली आहे. जनगणना आपली आहे.
1: FM गोल्ड खरा सोना.
2: आणि मंडळी, बरोबर 2 मेच्या दिवशी, म्हणजेच मला म्हणायचंय की मे महिना सुरू झाला आणि आपण भेटलो. तुमच्यापैकी बऱ्याच जणांनी विचारलं आत्ता ह्या 15 मिनिटात की काय ग, गावाला गेली होतीस का, किती दिवसांनी आलीस? तर नाही, मी गावाला नव्हते गेले, इथेच होते, म्हणजे मुंबईतच होते. आपली भेट नाही झाली मान्य आहे मला, परंतु मी काय म्हणते आहे की आता मी जर आलेच आहे, म्हणजे आजच आपली भेट झालेली आहे बऱ्याच दिवसांनी, तर आपण सगळे मिळून जाऊया का गावाला? म्हणजे कसं आहे, गप्पा गाणी हे सगळं तर आहेच, पण इथे मुंबईत बसून कशाला? मी तर आत्ता स्टुडिओत आहे, पण मला खात्री आहे तुमच्यापैकी जर कोणी बाहेर असेल, घराच्या बाहेर किंवा घरातसुद्धा, बऱ्यापैकी उकडत आहे नाही का? तर माझा ऐका जरा, आपण सगळेजण जाऊया गावाला आणि आपल्या ज्या काही पुढच्या सगळ्या गप्पा आहेत ना, त्या तिकडे गावी जाऊन मस्त अंगणात बसून मारूया. हां, चला जाऊया लगेच.

मंडळी, कधी कधी तुमचे प्रश्न मला खूप हसवतात. म्हणजे जसं की आत्ताचा हा प्रश्न. हां, पोचलो गावाला, आता सांग काय करायचं. मंडळी, गावी गेल्यावर, विशेषतः मामाच्या गावाला गेल्यावर आता काय करायचं हा प्रश्न कुणालाही पडत नाही. कारण कसं आहे ना, मुळात गावी आणि ते सुद्धा सुट्टीत गेल्यानंतर ना काहीही न करण्यासाठीच आपण तिथे गेलेलो असतो. आता काहीही न करणं याचा शब्दशः अर्थ घेऊ नका, मला असं म्हणायचं आहे की ठरवून काहीही न करणं. म्हणजे बघा ना, कसं असतं की जेव्हा आपलं रुटीन रोजचं सुरू असतो, सगळा दैनंदिन व्यवहार सुरू असतो, तेव्हा आपलं सगळं ठरलेलं असतं. लहान मुलांच्या बाबतीत सांगायला गेलं तर अमुक ते अमुक शाळा, मग तिकडनं आल्यानंतर अमुक ते अमुक कुठल्या शिकवण्या बिकवण्या काय असतील ते, मग अमुक ते अमुक एवढाच वेळ खेळायचं, असं सगळं टाइम टेबल बसलेलं असतं. आणि ते आपल्याही नकळत, म्हणजे प्रत्येक वेळी ह्या गोष्टी काही कोणी आपल्या कपाटावर लिहून चिकटवलेल्या नसतात. जसं आपण शाळा कॉलेजमधलं टाइम टेबल असतं की कोणत्या दिवशी कोणते तास वगैरे, तसं नाही, ते डोक्यात असतं. आणि या सगळ्या बांधलेल्या दिवसापासूनची सुट्टी म्हणजेच तर खरी सुट्टी असते, की जिथे आपण गावी गेल्यानंतर आता अमुक ते अमुक हे करायचं, तमुक ह्याच्यातून आपली सुटका झालेली असते. आणि म्हणूनच मी म्हटलं की आता काय करायचं असा प्रश्न पडत नाही, न ठरवता बरंच काही ठरवलेलं असतं आपण. तुम्हाला आठवतंय, आपण मागच्या वेळी जेव्हा इथे मनस्पर्शीमध्ये भेटलो होतो तेव्हा एका विषयाबद्दल असंच आपल्या म्हणजे गप्पा सुरू होत्या, आणि त्यावरून आपण असं एक निरीक्षण नोंदवलं होतं, जे मीही म्हटलं, अनेक श्रोत्यांनी हे त्याच्या सहमती दाखवली, की आजकालची जी लहान मुलं आहेत त्यांच्या डोळ्यासमोर सतत स्क्रीन असतो आणि ही गोष्ट कुणालाच आवडत नाही. लहान मुलांना कळत नाही की आत्ता हे त्यांचं वय नाही हे समजण्याचं, की हे असं सतत डोळ्यासमोर स्क्रीन धरणं, किंवा बऱ्याच मोठ्यांच्या तक्रारी असतात की ती ना ते अमुक हे लावल्याशिवाय जेवतच नाही, हा ना ते अमुक केल्याशिवाय झोपतच नाही. तर हे असं अवलंबित्व इतक्या लहान वयात असणं बरोबर नाही आहे कुठल्याच दृष्टिकोनातून. त्या मुलांच्या शारीरिक आणि मानसिक दोन्ही स्वास्थ्याच्या दृष्टीने हे अयोग्य आहे. आता हे इथंपर्यंत तर आपण पोहोचलो होतो, पण मग आता ह्या सवयी सोडवण्यासाठी आपण काय करू शकतो याबद्दलचा विचार करायचा राहून गेला होता. म्हणजे आपण लहानपणी गावी गेल्यानंतर काय काय करायचो हे सगळं तर कायमच आपल्या स्मरणात असतं, कोरलेलं असतं. जसं आता प्रज्ञाताईंचा फोन आला होता आणि त्या मला म्हणाल्या की आता बालपण नाही गं उरलं, पण त्या आठवणी आहेत. तू म्हटलीस त्या सरशी मी मामाच्या गावी माझ्या बालपणात गेले आणि मग लहानपणीचे सगळे खेळ आणि काय काय गमती जमती त्यांना आठवल्या. एक्झॅक्टली तेच आपल्याला आज मनस्पर्शित करायचं आहे. तुम्ही तुमच्या लहानपणी असे कोणते, कारण त्यावेळी तर काय असं हे स्क्रीनला सरावलेली मुलं नव्हती, स्क्रीनच नव्हती इतकी आपल्या आयुष्यात, तुमच्या माझ्याही नव्हती आयुष्यात इतकी स्क्रीन जेवढी आत्ताच्या शाळेत जाणाऱ्या मुलांच्या डोळ्यासमोर असते. मग आपण आपल्या मे महिन्याच्या सुट्टीत नेमके कोणते कोणते खेळ खेळायचो, काय काय गमती जमती करायचो, त्या आपण आज आठवूया. आणि या निमित्ताने ते आठवताना ते जे बैठे खेळ, मैदानी खेळ होते ना, त्यातले कोणते कोणते खेळ आजची ही चिल्ली पिल्ली विसरली आहेत त्याचीही आपल्याला आठवण होईल, आणि त्यांना त्या खेळांची ओळख कशी करून द्यायची याबद्दलही थोडासा विचार करूया. बरंच काही आहे बोलण्यासारखं, पण तूर्तास तरी हे छानसं गाणं ऐकूया.

मंडळी कसं होतं माहितीये, एक विषय डोक्यात असतो, त्यानुसार आपल्या गप्पांना सुरुवात होते. पण तुम्हाला माहिती आहे की इथून अशा ऑन एअर गप्पा तर होतच असतात, पण स्टुडिओ तुम्हा मंडळींचे फोन येतात, फोनवर गप्पा, मग त्यातनं काय काय विषय निघतात. जसं मला आत्तापर्यंत जितक्या जणांशी मी बोलले, प्रत्येकाने हा प्रश्न विचारला की गौरी तुझं बालपण कुठे गेलं, तुझं गाव कोणतं. आणि मग मी सुद्धा माझ्या सगळ्या बालपणीच्या आठवणी, म्हणजे ते फार दूर नसलं तरीही रमलेच की हो, कसं झालं ना सातारा म्हटलं की मला काय आठवत असेल. ॲक्च्युली आत्ता आपले जे श्रोता आहेत विजयंता चित आहे, त्यांचा फोन आला होता आणि मी सातारा म्हटल्या म्हटल्या त्यांनी लगेच विचारलं कंदी पेढे. आणि मला इतकं असं झालं की आत्ता जावं साताऱ्याला आणि ते कंदी पेढे खावेत, पण ते शक्य नाही आहे. म्हटलं ना तुम्हाला की असे काही विषय असतात जे अत्यंत तुम्हाला हळवं करत असतात. पण मी आत्ता त्या छान पेढ्यांचा विचार अजिबात करणार नाही आहे, कारण आत्ता शक्य नाही आहे मला तिथंपर्यंत पोहोचणं. आपण आपल्या खेळांकडे येऊया. तर तुमच्यापैकी अनेकांचं असं एक म्हणणं असतं की आम्ही आमच्या वेळी अमुक खेळायचो तमुक खेळायचो, आताची मुलं काही खेळतच नाहीत. अगदी मान्य आहे, पण आपल्याला हा प्रश्न जो आहे तो ऑलरेडी कळला आहे, आपण त्याच्या उत्तरापर्यंत पोहोचायचा प्रयत्न करू.

0: आहोत. आणि म्हणूनच तुमच्यापैकी ज्यांना ज्यांना ही खंत आहे ना मनात की अगं गौरी आम्ही तर तेव्हा असं खेळायचो, हे खेळायचो, ते खेळायचो, ते सगळे खेळ तुमच्या घरात किंवा तुमच्या आसपास, अगदी तुमच्या घरात भले नसेल पण सोसायटीत तुमच्या घराच्या आजूबाजूला जी जी लहान मुलं आहेत की ज्यांच्याकडे पाहून तुम्हाला वाटत असेल की अय्या ही मुलं आजकाल हा खेळ खेळतच नाही आहेत, त्यांच्यापर्यंत पोहोचून त्यांना त्या खेळाकडे वळवणं ही मंडळी आता आपलीच जबाबदारी आहे. त्यामुळे आज मी म्हटलं तसं मनस्पर्शीमध्ये आपण बैठे मैदानी असे सगळेच ते खेळ आठवूया जे खेळ आपण सगळ्यांनी, म्हणजे आता माझ्याही आधी, साधारण माझ्या आई वडिलांच्या आजी आजोबांच्या वयाची मंडळी आता मला ऐकतायत, तर कदाचित तुमच्याकडे असेही खेळ असतील जे मीही खेळलेले नाही आहे, तर त्या खेळांची तुम्ही मला आठवण करून द्या. आणि मी काय काय कोणते कोणते खेळ आवडीने खेळायचे त्याबद्दल मी तुम्हाला सांगते. आपलं ध्येय एकच की आत्ता आपल्या आसपास जी चिल्ली पिल्ली आहेत त्यांना ह्यापैकी काही खेळ तरी खेळायला लावायचेच. एक छोटीशी विश्रांती, एक छानसं गाणं आणि त्यानंतर आपल्या गप्पा अशाच सुरू राहतील.
1: FM Gold, Khara Sona.

जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात हाउस लिस्टिंग आणि हाउसिंग सेन्सर्स म्हणजे आपल्या आवाजाची गणना होईल. तुमच्या सहभागाने हे यशस्वी करूया. प्रत्येक व्यक्ती जोडली गेले पाहिजे, प्रत्येक घर जोडले गेले पाहिजे आणि देशाने पुढे गेले पाहिजे. जनगणना 2027 आपली आहे. जनगणना आपली आहे.

निशुल्क कायदेशीर मदत मिळवण्यासाठी टेली लॉ ऍप किंवा www.tele-law.in या वेबसाइट वर किंवा टोल फ्री क्रमांक 1-4-4-5-4 वर संपर्क साधा।

सर, मी ॲक्च्युली बैठ्या खेळांपासून सुरुवात करणार होते, पण तुम्ही सगळ्यांनी मैदानी खेळांपासून सुरुवात केलेली आहेत. म्हणजे आठवायला सुरुवात जी केली ती मिलिंद टिपणीस मला सांगत होते की आम्ही मामाच्या कडे गेलो राहायला मामाच्या गावी, की मग तिकडे आम्ही सायकल घ्यायचो भाड्याने आणि सायकल फिरवत राहायचो. त्यानंतर त्यांनी खूप छान, की जे आत्ताची मुलं खरंच खेळताना दिसत नाहीत, अशा काही खेळांची आठवण काढली. त्यातला माझाही आवडता खेळ म्हणजे लगोरी आणि डब्बा ऐसपैस. आता डब्बा ऐसपैस असं जरी ह्या खेळाचं नाव असलं ना, तरी आम्ही मंडळी जेव्हा खेळायचो शाळेत असताना, तेव्हा आम्ही ना ती करवंटी घेऊनच खेळायचो हा खेळ. टिपणीस मला सांगत होते की ते आधी डब्ब्याने खेळायचे, पण मला ते म्हणजे आम्ही असं खेळायचो नाही, आणि मला पाहिल्याचं पण, म्हणजे सोसायटीतले ताई दादा लोक खेळताना जेव्हा आम्ही मध्ये मध्ये लिंबू टिंबू असायचो ना, तेव्हा लुडबुड करायचो ना, आणि मग ते असतं हे एवढ्या चिल्ल्या पिल्ल्यांना आपल्यात नाही घ्यायचं म्हणून आम्हाला कटाप करून टाकायचे त्यांच्या खेळातून. पण तेव्हासुद्धा मला डब्बा घेऊन खेळल्याचं नाही आठवत आहे. करवंटी मात्र आम्ही शोधायचो, म्हणजे ज्या दिवशी आम्हाला डब्बा ऐसपैस खेळायचं असायचं ना, त्या दिवशी आमची सोसायटी खूप मोठी होती आणि जागोजागी सोसायटीत कचरा पडू नये म्हणून केराच्या कुंड्या टोपल्या ठेवलेल्या असायच्या. तर आम्ही ना तिकडे जायचो का तर करवंटी शोधायची, आणि आम्हाला त्या कचरा कुंडीच्या आसपास जेव्हा मोठी माणसं कोणीही, गरज नाही आहे की आमच्याच घरातल्या आईबाबांनी किंवा आजी आजोबांनी आम्हाला ओरडलं पाहिजे, वर्षानुवर्ष किंवा जन्मापासून एकाच सोसायटीत राहत असलो ना की तो हक्क येतो, ते सगळंच एक कुटुंब असतं. आणि आमच्या सोसायटीत सुदैवाने तसंच वातावरण होतं, त्यामुळे जे कोणी आम्हाला बघायचं त्यांच्याकडून जाम ओरडा खायचो की छान स्वच्छ नीटनेटके कपडे करून बाहेर

आहेत आणि का त्या कचऱ्यापाशी घुटमळत आहेत. पण त्या मोठ्या लोकांना कळायचं नाही की डब्बाई स्पेस खेळायचं असेल तर करवंटी पाहिजे ना. मग आम्ही त्या करवंट्या असं गुपचूप कोणाचं लक्ष नाही असं बघून जायचं आणि ते अशा एकाला दोन करवंट्या घेऊन ना एक अशी लपवून वगैरे ठेवायचो. कारण काय असायचं, ती करवंटी फेकताना ती जरा अलगद फेकणं वगैरे हा प्रकार माहिती नसायचा. जोरात फेकायची आणि त्यामुळे असं राख काढल्यासारखी, त्यामुळे बरेचदा त्याचे तुकडे व्हायचे. मग पुन्हा नवीन करवंटी शोधा. डबाई स्पेस खेळताना ही एक गंमत असायची. आणि दुसरं म्हणजे लगोरी. ते संगमरवरी दगड असतात ना, ते एकमेकांवर असे छान रचून अगदी बरोबर कोणातून ती लगोरी रचली जायची आणि मग छान नेमबाज लोक माझ्यासारखी त्यांना त्या बॉल हातात देऊन आम्ही ती लगोरी फोडून मस्त खेळ खेळायचो. मला सांगा मंडळी, तुमच्या आसपास सोसायट्यांमध्ये लहान मुलं हे दोन खेळ खेळताना दिसतात का तुम्हाला? आणि जर नसतील तर इतके छान खेळ ह्या आजच्या चिल्ल्या पिल्ल्यांनी मिस करू नयेत याची जबाबदारी आपणच घेऊया. मी तुम्हाला म्हटलं ना की तुमच्याशी आज या विषयावर गप्पा मारत असताना माझ्या लक्षात आलं की खरंच की मी जिथे राहते तिथे सुद्धा आसपास आजकाल ही मुलं हे नाही खेळत खेळ. आपण ठरवूया आणि ह्या दोनपैकी एखादा तरी खेळ त्यांना खेळायलाच लावूया. त्यानंतर दीपा पालकर त्या म्हणाल्या की आम्ही दोरीच्या उड्या मारायचो आणि त्यात सुद्धा वेगवेगळे कवायतीचे प्रकार असायचे. हे सगळ्यांनी केलंय, म्हणजे अगदी धडपडेपर्यंत त्या दोरीच्या उड्यांशी सगळे खेळ खेळलेले आहेत. आता आपण जरा बैठ्या खेळांकडे येऊया, पण एक छानसं गाणं ऐकवते तुम्हाला त्यानंतर.

0: हाउसिंग सेन्सस म्हणजे आपल्या आवाजाची गणना होईल. तुमच्या सहभागाने हे यशस्वी करूया. प्रत्येक व्यक्ती जोडली गेले पाहिजे, प्रत्येक घर जोडले गेले पाहिजे आणि देशाने पुढे गेले पाहिजे. जनगणना 2027 आपली आहे. जनगणना आपली आहे.
1: आणि मंडळी, आता सगळ्यांनी एकत्र बसून अंगणात बसून खेळायचे खेळ म्हटल्यानंतर सगळ्यात आधी आपल्याला आठवतं ते म्हणजे कॅरम, पत्ते. त्यानंतर घरघर खेळायचो का? म्हणजे मुली आम्ही खेळायचो, पण तुम्ही मुलं मुली एकत्र मिळून असं सगळे, कारण नाहीतर बरेच जागा असताना काही काही मुलं असतात आगाऊ आणि मग ते नाही आम्ही नाही हे खेळत वगैरे असं म्हणतात. पण आमच्याकडे तसं नव्हतं बरं का. आमच्या गावी, म्हणजे मी गावी गेल्यानंतर, आम्ही जितकी म्हणून चांगली 10-15 जणं असायचो एकत्र आणि आम्ही सगळे भातुकली म्हणा, घरघर म्हणा, किंवा मग क्रिकेट असेल, दोरीच्या उड्या असतील, सगळे खेळ आम्ही एकत्र मिळून खेळायचो. तर बैठ्या खेळांमध्ये मी तुम्हाला म्हटलं तसं, पत्ते खेळत असताना आपले ते नेहमीचे चॅलेंज आणि भिकार सावकार हे सगळे खेळ तर आहेतच, पण ह्याबरोबर एक खूप महत्त्वाचा खेळ, तो म्हणजे पत्त्यांचा बंगला. तुम्हाला सांगते, सगळ्या मोठ्यांची तक्रार असते ना की सुट्टीत ही मुलं किती हैदोस घालतात, किती कटकट करतात, धांदरटपणा करतात, आरडेओरडे करतात. या सगळ्यावरचा हा उपाय म्हणजे आमच्या सगळ्यांचे आवाज खूप वाढले ना की हे चला बरं पत्त्यांचा बंगला करा, बघूया कोणाचा बंगला जास्त मोठं होतो, असं कोणीतरी सांगायचं आणि मग पुढचा तास दीड तास शांतता. कारण मुळात पत्त्यांचा बंगल्याचा हा जो खेळ आहे ना, तो तसाच आहे. तुम्हाला एका जागी शांतपणे इथे तिथे कुठेही न बघता आणि अत्यंत एकाग्रतेने तो बंगला करावा लागतो. मग मध्ये मध्ये आपल्याला असं वाटतं की वा वा, मी 3 मजली बंगला केला, छान असं म्हणून आपण बाजूला बघतो तोपर्यंत आपल्या मित्रमैत्रिणीने 4 किंवा 5 मजले चढवलेले असतात. मग आपल्याला वाटतं अरे बापरे, एवढ्यात खुश होऊन चालणार नाही आहे, आणि मग पुन्हा तो बंगला पाडून पुन्हा नव्याने सुरुवात. लहान मुलांसाठी हा खूप छान खेळ आहे. त्यामध्ये एकाग्रता, कॉन्सन्ट्रेशन खूप महत्त्वाचं असतं आणि पुन्हा मी म्हटलं तसं की खूप दंगामस्ती करून झाल्यावर शांत बसून, एका जागी बसून, पण काहीतरी छान करण्याचा असा हा खेळ. त्यानंतर मी म्हटलं तसं सापशिडी वगैरे हे तर आलंच, पण त्याचबरोबर ना आणखी एक खूप छान खेळ आम्ही खेळायचो, जो अगदी घरात नाही पण अंगणात खेळला जायचा, आणि तो म्हणजे आमची बाजारपेठ भरायची. आता या बाजारपेठेसाठी आजूबाजूची छान पानं फुलं, थोडीशी घरातनं काही, मी म्हटलं तसं साखर असेल, थोडीशी चिंच असेल, अशा काही गोष्टी आम्ही आणायचो. आणि ह्यात सगळ्यात महत्त्वाचं असायचं ते म्हणजे बिल्ले. आता हे बिल्ले कुठले तर पारिजातकाच्या झाडाखालचे बिल्ले. नाही का सुख, आता त्याला आणखीन काही शब्द असेलही, पण मी मात्र लहानपणापासून त्याला बिल्लेच म्हणते, काही सुकलेले आणि काही हिरवे. तर प्राजक्ताच्या झाडाखालनं ते बिल्ले आम्ही वेचून आणायचो, आणि हिरवे असायचे जे बिल्ले ते म्हणजे आमच्या नोटा असायच्या, आणि सुकलेले बिल्ले म्हणजे आमची नाणी असायची. आणि मग आमची ही बाजारपेठ भरून आम्ही तासन तास त्यामध्ये रमायचो. हा एक माझा खूप आवडीचा खेळ आहे. हा पण आजकाल कोणी खेळताना दिसत नाही, पण एक आहे आता.

पूर्वी इतकी प्राजक्ताची झाडं सुद्धा आसपास दिसत नाहीत. पण ठीक आहे, आठवणीत तरी अजूनही ह्या खेळात रमायला फार छान वाटतं. पुन्हा एक छानसं गाणं ऐकूया, मग पुढचं बोलू. डिम डिम डिम डिम डिम.

मंडळी मनस्पर्शीची वेळ संपत आली आहे हे समोरचं घड्याळ मला सांगतंय, पण खरंच सांगते हे असे जे काही विषय असतात ना ते कधी संपू

आहेत असं वाटतं. आणि पुन्हा तुमच्या प्रश्नांना उत्तर द्यायला सुद्धा मला खूप आवडतं. जसं मला आत्ता एकाने विचारलं की ते बाजारपेठ भरवायचात, मी पानं फुलं आणि ते बिल्ले तुझे सगळं कळलं, पण म्हणे मला एक गोष्ट सांग, म्हणे स्वयंपाक घरात न जाऊन ते चिंच आणायचीस, मी ते म्हणे चिंच बिंच विकायचात तुम्ही एकमेकांना? म्हटलं नाही हो, चिंच विकण्यासाठी नाही. काय ना, अंगणात कोणतेही खेळ खेळायचे असले, मग तीही बाजारपेठ भरवणं असो नाही तर मी म्हटलं तसं भातुकली घरघर असू देत किंवा नुसत्याच गप्पा गोष्टी, पण अशा वेळेस ना कैऱ्या, चिंच, गूळ, थोडीशी साखर ह्या सगळ्या गोष्टी, शेंगदाणेसुद्धा, ते कसं विसरून चालेल, अशा सगळ्या गोष्टी छोट्या छोट्या वाट्यातनं घेऊन त्या आमच्याकडे आम्ही ठेवलेल्या असायच्या. आणि घरी कितीही सगळ्यांनी लाड केलेले असले, कारण गावी गेलं की कसं, मामी असेल, काकू असतील किंवा जे कोणाकडे तुम्ही जात असाल, सगळे लाड करतात ना की सुट्टीला आली आहे, सुट्टीला आला आहे म्हटल्यावर. त्यामुळे कितीही रेलचेल असली खाण्यापिण्याची, तरी हे सगळं करायला सगळ्या लहान मुलांना आवडत असतं. आणि मग आम्ही ते चिंच गोळ्याच्या छोट्याशा गोळ्या बनवायच्या, किंवा गोळ्यामध्ये शेंगदाणा घालून त्याचे छोटे छोटे लाडू करायचे, कैऱ्या घ्यायच्या, त्याला तिखट मीठ लावायचं, आणि मग हे सगळं असं मांडून उगाचच खेळाच्या मध्ये मध्ये आता लंच टाईम, आता ह्या टाईम असं करत ते खात राहायचं. तिकडे भूक हा प्रकार नसतो, पण उगाच केलेला टाईमपास असतो तो. पण ती गंमतसुद्धा फार वेगळी असते, न्यारी असते. तर मंडळी, तुमच्याबरोबर मी सुद्धा पुन्हा एकदा आणखी लहान झाले, मज्जा केली, आणि तुम्ही सगळ्यांनी तर केलीतच. फक्त तुमची जी एक तक्रार असते, म्हणजे हे असे काही विषय निघाले ना की तुम्हाला भरभरून बोलायचं असतं, आणि मग मी म्हटलं आता गाणं संपतंय, मी फोन ठेवते की तुम्ही ऐक ना, एवढं ऐक ना, असं तुमचं सुरू असतं. मलाही फोन ठेवायला अगदी जीवावर आलेलं असतं, पण कसं आहे मंडळी, तो फोन नाही ठेवला तर इथून तुमच्याशी गप्पा कशा मारणार, नाही का? तर आता वेळ झाली आहे मनस्पर्शीच्या सांगतेची एक छानसं गाणं ऐकवते आणि आपण इथेच थांबूया. पुन्हा भेटूया 11 वाजता नवीन विषय घेऊन युवा तरंगमध्ये. आषाढाला

0: गोल्ड, खरा सोना।
1: नमस्कार, रसिका हो, सुप्रभात। 100.1 MHz वर आपण ऐकताय आकाशवाणी मुंबई केंद्राची FM गोल्ड प्रसारण सेवा। सकाळचे 11 वाजताय, सुरू करूया आपला कार्यक्रम युवा तरंग। आणि शब्द सुरांच्या या प्रवासात तुमच्या सोबत आहे तुमची सहप्रवासी गौरी कुलकर्णी।

रसिक हो युवा तरंग मध्ये आज काय विशेष? तुमच्यापैकी अनेकांनी तसं ओळखलंय की आज तू कैरीच्या छान छान पाककृती विषयी बोलणार असशील, किंवा मग मे महिना सुरू झालाय तर आंबा हा आपल्या गप्पांचा विषय असणार आहे. तर तसं म्हटलं तर बरोबर आहे, पण पूर्ण बरोबर नाही आहे. याचं कारण असं आहे की आज ना आपण आपल्या एका जुन्या मैत्रिणीशी गप्पा मारणार आहोत. आता ही मैत्रीण कोण? बघा, तुम्हाला ओळखता येत आहे का? मी तुम्हाला थोडंसे काही क्ल्यूज देते. एक म्हणजे असं की ती अतिशय सुग्रण आहे. याआधी ती आपल्याबरोबर ह्या कार्यक्रमामध्ये सहभागी झालेली आहे आणि तिने आपल्याला खूप छान छान पदार्थ सांगितलेले आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता ती जे काही काम करते त्या कामाचं एक यश जे आहे ते यश साजरं करण्याची वेळ आलेली आहे. तिला एक खूप मोठा पुरस्कार मिळालेला आहे आणि त्या निमित्ताने मी आपल्या ह्या मैत्रिणीला पुन्हा आपल्या कार्यक्रमात आपल्या सहभागी करून घेणार आहे. तर अर्थात ती इथे स्टुडिओत नाही येऊ शकली आहे, ती तिच्या गावी आहे आणि मी आता तिच्याशी फोनवरून ती जोडली जाणार आहे आणि आपल्याशी ती गप्पा मारणार आहे. आता ती कोण याचा अंदाज तुम्हाला यावा यासाठी तुम्ही हे पुढचं गाणं ऐका आणि तोपर्यंत मी तिला आपल्या ह्या गप्पांमध्ये सहभागी करून घेते.

0: आणि रसिका हो, मी तुम्हाला सांगितलं होतं की आज आपण आपल्या एका जुन्या मैत्रिणीशी गप्पा मारणार आहोत. फक्त ती मैत्रीण कोण, तिचं नाव मी तुम्हाला सांगितलं नव्हतं. मंडळी, रेड सॉइल स्टोरीजच्या माध्यमातून आपल्या प्रत्येकाच्या घरात आणि आपल्या मनात सुद्धा पोहोचलेली पूजा गवस. हॅलो पूजा.
1: हॅलो.
0: तुझं पुन्हा एकदा कार्यक्रमामध्ये मनापासून स्वागत करते.
1: आपल्या मला पुन्हा एकदा आमंत्रित केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.
0: अर्थात तुला परत बोलवायचंच होतं, कारण मी म्हटलं तसं आत्ता तुझ्याशी बोलण्यापूर्वी मी आपल्या श्रोत्यांना सांगितलं होतं की आपल्या ह्या मैत्रिणींनी खूप मोठं यश मिळवलेलं आहे. फक्त मी तुझं नाव थोडं गुलदस्त्यात ठेवलं होतं, त्यांना पटकन सांगून नाही टाकलं. तर आता तुला मिळालेल्या पुरस्काराविषयी सगळ्याचबद्दल आपल्याला गप्पा मारायच्या आहेत, पण आता मला हे सगळं तुझ्याचकडून श्रोत्यांना कळावं असं वाटतं. तर तुला आत्ताच पूजा शिवगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेलं आहे. तर नेमका हा पुरस्कार काय होता, ते कसा तुला तुझ्यापर्यंत

0: तो पोहोचला तुझ्या भावना, सगळ्याबद्दल आम्हाला सविस्तर सांग.
1: सर्वात आधी मी म्हणेल की इदम नवमा म्हणजेच हे माझं नाहीये.
0: बरोबर.
1: खर तर ह्याचं सगळं श्रेय मी माझ्या दिवंगत पती श्रीश गवस यांना देते. कारण त्यांचं जे विजन होतं की गावी जाऊन सुद्धा आपण आपलं एक व्यवस्थित करिअर बनवू शकतो, ह्या त्यांच्या ज्या त्यांची जी दूरदृष्टी होती त्याच्यातून रेड सोल स्टोरीची निर्मिती झाली. आणि आज हे अगदी म्हणजे आता येत्या परवाच्या दिवशीच रेड सोल स्टोरीजला 4 वर्ष पूर्ण झालेत. आणि ह्या 4 वर्षात एकंदर चॅनलचा जर प्रवास पाहिला तर तो असा एक आलेख असा टप्प्याटप्प्याने वर चढतो आहे. आणि ह्या सगळ्याचं श्रेय जाता आमचे रेड सोल स्टोरीजचे जे चाहता वर्ग आहे, जे आमचे सबस्क्राईबर्स आहे किंवा आमची जी फॉलोअर्स फॅमिली आहे ह्या सर्वांना जातो. कारण ह्या प्रेक्षकांनी ह्या चॅनलला अक्षरशः उचलून धरलं, मनापासून प्रेम केलं आणि ते कन्सिस्टंट प्रेम केलं. ते कसं असतं, सोशल मीडियावर चॅनल रन करणं इज व्हेरी इझी, पण मग ते कन्सिस्टंटली तेवढंच त्याची व्ह्युअरशिप टिकवून ठेवणं हे खूप कठीण असतं. आणि आपल्या प्रेक्षकांनी आतापर्यंत त्या दिलेल्या भरभरून प्रतिसादामुळे, पाठिंब्यामुळे आणि ऑफकोर्स शिरीषच्या जाण्यानंतर सुद्धा त्यांनी मला ज्या पद्धतीने सावरून घेतलं त्या सगळ्यासाठी मी त्यांची खूप आभारी आहे. आणि खरं तर मी असं म्हणेन की हा पुरस्कार मी त्यांना डेडिकेट करते, कारण की त्यांच्या प्रेमामुळेच आज हे चॅनल सुरू आहे.
0: नाही, खरंय तुझं. पण मला आठवतंय पूजा, मी तुझी आणि शिरीषची एक मुलाखत ऐकली होती आणि तेव्हा तुम्हा दोघांच्याही बोलण्यातून त्या मातीविषयी, आपल्या संस्कृतीविषयीचं जे प्रेम तुमच्या दोघांच्या मनात आहे त्याबद्दल तुम्ही इतकं म्हणजे ते जाणवतच होतं, खूप भरभरून तुम्ही बोलत होतात. तर आज आपली ही माती आणि आपल्या ह्या संस्कृतीशी जोडलेलं राहणं किंवा जोडलं जाणं याबद्दल तू नेमकं काय सांगशील?
1: कसं आहे ना की तुम्ही म्हणजे शिरीषचं कायम असं म्हणणं होतं की तुम्ही किती शिका, कुठेही जा, परदेशात जा, दुसरीकडे तुम्ही सेटल व्हा, पण स्वतःच्या मातीची एक ओढ असते ना ती तुमच्या कायम मनात असते. सण म्हटला ना की आपल्याला आपलं मूळ गाव, आपली माणसं आठवतात, मग तुम्ही अगदी कुठेही असा. आणि आमच्याही बाबतीत तेच होतं, म्हणजे मी स्वतः फिल्म इंडस्ट्रीमध्ये जॉब करतो त्यामुळे मला घर, नाती किंवा काही सण समारंभ ह्या गोष्टी कितीतरी वर्ष मी याच्यापासून दूर होते. शिरीषही तसंच होतं की तो कामानिमित्त, आधी शिक्षणानिमित्त नेहमी बाहेर असायचा, त्यामुळे आम्हाला आपल्या मातीची ओढ होतीच. आणि आपलं स्पेशली कोकणातलं कल्चर इतकं रिच आहे आणि इथे इतकं निसर्ग सौंदर्य आहे की आम्हाला असं वाटलं की नाही, आपण आपलं जे शिक्षण आहे ना ते इथे येऊन या मातीसाठी ते जर कामी लावली ना लावलं तरच आपण काहीतरी केलं असं होईल असं आम्हाला वाटू लागलं होतं. आणि मग त्याच कोविडच्या काळामध्ये आम्ही इथे गावी शिफ्ट व्हायचा निर्णय घेतलेला. आणि इथे जेव्हा आम्ही काम करायला सुरुवात केली ना, म्हणजे मी सांगू नाही शकत त्यावेळी काय एन्थ्युझियाझम होतं आमच्यामध्ये. म्हणजे एक वेगळीच शक्ती होती की आपण आपल्या मातीत येऊन आपल्या लोकांसाठी काम करतोय. आणि अजून एक विजन होतं की जरी आपण आपल्या मायभूमीत परतलो ना तरी इथल्या लोकांसाठी पण ते चॅनल उपयोगी आलं पाहिजे. म्हणजेच आज मी कुठल्याही बागेत जर जात असेल तर तिथल्या शेतकऱ्याला मी बाजार भावाप्रमाणे मी जर त्याच्याकडून काही फळं घेतली किंवा भाजी घेतली तर त्याला मी जो रेट किंवा जो जी रक्कम देते ती बाजार भावाप्रमाणे असते, जेणेकरून त्या शेतकऱ्याचा किंवा त्या बागायतदाराचा पण त्यामधून फायदा झाला
0: पाहिजे.
1: आणि त्याचबरोबर आमचं काम जे चालतं ते आम्ही अजूनही कुठे कुठल्याही एजन्सीला हँड ओव्हर केलेलं नाहीये. आमचं रेड सोल स्टोरीजचं काम हे इथल्या आणि स्पेशली आता शिरीषचं जाण्यानंतर इथले लोकल मुलंच आहेत ज्यांना मी हायर केलेलं आहे. म्हणजे ती मुलं अगदी मुंबईतल्या एजन्सीला तोडीसतोड काम करतात
0: आणि त्यांना अनुभव मिळतो. बरोबर, शिकायला पण मिळतं ना,
1: शिकायला पण मिळतंय, एक त्यांच्यासाठी रोजगारही निर्माण झालाय. म्हणजे अनेक लोक आज रेड सोल स्टोरीजची बांधली गेलेली आहेत ज्यांचं एक अर्थार्जनाचं साधन पण इथे गावात राहूनच निर्माण झालंय. तर मला असं वाटतं की असा जर विचार प्रत्येकाने केला, म्हणजे ज्यांना हे शक्य आहे की आपल्या मातीत येऊन जर काही करू शकले असते तर तुम्ही सुद्धा एक इन्कम सोर्स सुरू करता आणि तुमच्यासोबत अजूनही लोकांना त्यामुळे रोजगार मिळतो. म्हणजे आज आपण फक्त जसं म्हणतो ना की अरे गावातली घरं बंद राहतात, पण कुठेतरी ती आपणच सुरुवात केली पाहिजे. आपण जेव्हा सुरुवात करू ना तेव्हा बाकी सगळे करतील आणि मग हळूहळू आपलं गाव बदलेल, हळूहळू आपला समाज बदलेल. ती सुरुवात आपल्यापासून झाली पाहिजे. आणि मला वाटतं रेड सोल स्टोरीज या एका रिव्हर्स मायग्रेशनसाठी एक माइलस्टोन ठरलेला आहे.
0: नाही, खरोखर. बरं, मी जेव्हा तुझ्याबद्दल सांगितलं आपल्या श्रोत्यांना तर कसं असतं, आता मे महिना सुरू झालाय आणि पूजा म्हटल्यानंतर पूजा काहीतरी छान अशी एखादी रेसिपी सांगणार हे आधीच त्यांनी ओळखलेलं आहे.

0: त्यामुळे आपल्या या संवादाची जी सांगत आहे ती अर्थातच अशी नुसती गप्पांनी होणार नाही ना, त्यामुळे तू आज काय आपल्या श्रोत्यांना छानशी एखादी रेसिपी सांगणार आहेस ते सांग बरं.
1: ऍक्च्युली मे महिना म्हणजे डिहायड्रेशनचा महिना, त्यामुळे तुम्हाला खूप जास्त घाम येतो, त्यामुळे पाणी भरपूर पिण्याचा आपल्याला सल्ला मिळतो नेहमी. आणि नेमकं या काळामध्ये कोकम, लिंबू सरबत, ताक असं घेतलं पाहिजे. पण लिंब या काळामध्ये खूप महाग होतात, म्हणजे अगदी 10 ते 15 रुपयापर्यंत लिंबू जातं. त्याला तोडीस तोड अशी भरपूर रानफळं आहेत निसर्गामध्ये, जशी स्टार फ्रुट्स असतील, बिंबल असतील, त्याच्यानंतर अनेक छोटी छोटी फळं येतात तिथे, आटकं म्हणतो आम्ही आमच्याकडे. तर ह्या सगळ्यांमध्ये ना निसर्गाने खूप सारं पाणी दिलेलं आहे. आता यातली काही फळं ना शहरांमध्ये पण मिळतात, नाही असं नाही, तरी फक्त आपल्याला शोधता आली पाहिजे. आणि त्याचाच एक स्पेशल एपिसोड पण मी गेल्या आठवड्यात केलाय आपल्या चॅनेलवर तो आलाय. तर त्या फळांपासून मी लोकांना सजेस्ट करेन की तुम्ही इन्स्टंट पिकल असतात ना, म्हणजे अगदी जिरा मोहऱ्याची फोडणी देऊन त्याच्यावरती मसाल्याची, तुम्ही ती इन्स्टंट पिकल घरच्या घरी बनवून त्याचा आस्वाद घेऊ शकता. म्हणजे वर्षभर आपण बाजारातून आणलेली किंवा आपण घरात केलेली लोणची आपण खातो, ही जी इन्स्टंट पिकल आहेत ना, ती जी त्या ऋतूमध्ये जी फळं येतात त्याच्यापासून बनवलेली, त्याची एक मजा वेगळीच असते. आणि ह्या म्हणजे ही सगळी फळं ना व्हिटॅमिन सी चा उत्तम स्रोत आहे, तसंच ते तुम्हाला कायम हायड्रेट बॉडी ठेवायला मदत करतात. सो मला असं वाटतं की त्या ऋतूमध्ये मिळणारी जी ही फळं आहेत त्याचा तुम्ही जास्त वापर केला पाहिजे. आणि त्याचबरोबर आता रायवळ आंबे भरपूर येतात बाजारामध्ये, ते रायवळ आंबे किंवा अगदी अननस असेल तर त्याच्यापासून तुम्ही सासव किंवा आपण ज्याला रायतं म्हणतो,
0: बरोबर, आंब्याचं सासव
1: कोकणी भाषेमध्ये त्याला सासव म्हणतो, तर ते तुम्ही करू शकता. म्हणजे अगदी आपलं जे फिशचं वाटण असतं त्या वाटणामध्ये आंबे शिजवून, रायवळ आंबे साल काढलेले, आणि त्याच्यावरून फोडणी होतायची, इतकं सुंदर लागतं. थोडस गुळ घालायचं लाल तिखट, फार सुंदर लागतं. तर ह्या अशा उन्हाळ्यातल्या रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करू शकता.
0: अगदी मस्त. मला सासव आठवतंय, तू मागे जेव्हा आपण गप्पा केल्या होत्या तेव्हा सुद्धा आपला हा रायवळ आंब्यांचा एक विषय निघाला होता. आणि गंमत म्हणजे की आपल्या गप्पांनंतर तुला सांगते की पुढच्या जेव्हा कार्यक्रम माझा होता तेव्हा मला अनेकांनी फोन करून हे सांगितलं की आम्ही ते रायवळ आंबे मिळवले, कारण मुंबईसारख्या ठिकाणी ना पूजा अमुक एका जातीचे आंबे मिळवणं हा सुद्धा टास्क असतो, सगळीकडे मिळत नाहीत. तर मला अनेक श्रोत्यांनी सांगितलं,
1: मी लोकांना सांगेन की काही काही ठिकाणी जसं की बोरिवली मार्केटमध्ये वगैरे, किंवा मी गोरेगावला राहायला होते तर तिथे गोरेगावच्या आमच्या गोरेगाव ईस्टला पण ना बऱ्याचदा ना आदिवासी समाजातल्या बायका येऊन बसायच्या आणि मग त्या ते विकायच्या. म्हणजे बऱ्याचदा हायवे वगैरे जे असतात ना जिथे आदिवासी येऊन बसू शकतात अशा ठिकाणी तुम्हाला हा रानमेवा उपलब्ध होतो. ठीक आहे. आणि हे सासू किंवा रायतं फक्त रायवळ आंब्यापासून होतं असं नाहीये, जसं मी म्हटलं तर अननस असेल, अगदी स्टार फ्रुटचं सुद्धा बनतं, बिमलांचं सुद्धा बनतं आणि ते फार सुंदर बनतं. तर ते पण तुम्ही ट्राय करू शकता ह्या सीझनमध्ये.
0: येस. तर थँक्यू सो मच पूजा, आणि पुन्हा एकदा तुझं अभिनंदन. आणि एकूणच तुझा सगळा प्रवास बघून मी तुला एवढंच सांगेन की तू अशीच खंबीर राहा आणि कायम यश तुझ्या वाट्याला येत राहू देत. तुला खूप खूप शुभेच्छा.
1: खूप धन्यवाद.
0: धन्यवाद.
2: विसरूनी जा काल काय झाले, आजचा दिवस मन मुराद जगावे, कशाला उद्याची पर्वा, दिल खुला.

सक्सेस म्हणजे आपल्या आवाजाची गणना होईल. तुमच्या सहभागाने हे यशस्वी करूया. प्रत्येक व्यक्ती जोडली गेले पाहिजे, प्रत्येक घर जोडले गेले पाहिजे आणि देशाने पुढे गेले पाहिजे. जनगणना 2027 आपली आहे. जनगणना आपली आहे.

0: निशुल्क कायदेशीर मदत मिळवण्यासाठी टेली लॉ ऍप किंवा www.tele-law.in या वेबसाइट वर किंवा टोल फ्री क्रमांक 1-4-4-5-4 वर संपर्क साधा.
1: FM Gold, खरा सोना.

0: श्रोते हो, साहित्य सौरभ या कार्यक्रमात ऐकूया संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील साहित्यिकांचं योगदान सांगणारी नाटिका लढा मायबोलीचा यत्न साहित्यिकांचा, सहभाग सुशांत देवळेकर आणि ज्योत्स्ना केतकर।
1: महाराष्ट्र मेला तरी राष्ट्र मेले, मराठ्या विना राष्ट्र गाडान चाले, खरा वीर वैरी पराधीनतेचा, महाराष्ट्र आधार ह्या भारताचा।
2: वा, काय जोशपूर्ण आहे ही कविता।
1: हो,
2: सेनापती बापटांसारख्या लोकहितासाठी सगळं आयुष्य निरपेक्षपणे वाहिलेल्या एका कार्यकर्त्याचं हे लेखन महाराष्ट्राचा योग्य अभिमान व्यक्त करणार आहे।
0: हा कार्यक्रम आपण ऐकू शकाल सोमवार दिनांक 4 मे रोजी संध्याकाळी 6:30 आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवर, तसंच आमच्या न्यूज ऑन AIR ह्या ॲपवर।
3: आणि रसिक, आता जसं की तुम्ही मला युवा तरंगाच्या सुरुवातीला म्हटलं होतं की आज आपण आंब्याच्या वेगवेगळ्या रेसिपीज आणि कैरीच्या वेगवेगळ्या रेसिपी याबद्दल बोलणार आहोत की नाही, तर पूजाने आपल्या मैत्रिणीने सुरुवात करून दिलेलीच आहे। आणि हो तो जो एक प्रकार ज्याबद्दल आपण बोललो, आंब्याचं रायतं किंवा तो शब्द सासव असा आहे, पुन्हा एकदा सांगण्याचं कारण असं की आत्ता आपल्या एका श्रोत्याचा फोन आला होता आणि त्यांचं नाव नाही सांगणार मी, पण त्याने पटकन असं म्हटलं की तुझं ते सासव का कासव काय ते आम्ही पण खातो, खाल्लं आहे, केलं आहे, लहानपणी आहे त्यांनी कधीतरी खाल्लं होतं। आणि मी म्हटलं ना, लहानपणीच्या अशा काही गोष्टी, असे काही शब्द असतात की जे उगाचच आपल्या मनात भ्रम निर्माण करतात, तसं ते सासव का कासव म्हटलं, नाही आहे म्हटलं काका कासव नाही ते सासवच आहे। तुम्हाला माहिती आहे, ह्या गमतीवरून मला आठवलं, आपल्याकडे ते लहान मुलांना अत्यंत आवडणारं आणि गावात जत्रांमध्ये आणि इवन आपल्या मुंबई पुण्यासारख्या शहरगावी सुद्धा त्याला म्हातारीचे केस म्हणतात, बरोबर? ते गोड गोड असतं ना, साखरेपासून ते असं कापसासारखा तो गोळा तयार करतात आणि मग ते फार कौतुकाने लहान मुलं खात असतात। खरं सांगायचं तर ते लहानपणी जितकं छान वाटायचं ना खायलं, तसं आत्ता नाही वाटत, असं वाटतं बापरे हे किती गोड लागतं आहे आणि आपण कसं खायचो लहानपणी, पण लहान मुलं मात्र फार आवडीने तो प्रकार खायची। तर त्या माझी एक मैत्रीण, ती हिंदी भाषिक आहे, आता ती माझ्या वयाची आहे, पण ती मला म्हणते की आज तक मुझे पता नहीं चला की उसको गुडिया के बाल बोलते हैं की बुढिया के बाल। म्हटलं तसं, लहानपणीचे जे काही शब्द असतात त्या शब्दांबद्दलचा नेमका आपल्याला उच्चार किंवा त्या शब्दांचा नेमका अर्थ माहीत नसतो आणि त्या भ्रमासकटच आपण मोठे होतो। तर ह्या सासव कासववाल्या काकांचं पण तसंच काहीचं झालं असावं। असो, तर मंडळी, कैरी म्हटल्यानंतर खरं तर मला तरी जे पदार्थ आठवतात ते सगळे तोंडाला चव आणणारे असे बाजूचे पदार्थ असतात, म्हणजे चटण्या, कोशिंबिरी, कढी, रायतं, अशा सगळ्या गोष्टी। त्यामध्ये आता आंब्याची डाळ पण तर होणारच आहे प्रत्येकाच्या घरी, त्याची पुन्हा वेगळी आठवण नको काढायला। परंतु जशी आपण सोलाची कढी करतो ना, तशी कैरीची कढी करतात, तर तुमच्यापैकी कोणाकडे ती करतात का? मी त्याची रेसिपी तुम्हाला सांगणार नाही, याचं कारण असं की मी त्यात फार पारंगत नाही आहे, परंतु अशीच सोशल मीडियावर फिरता फिरता मला कुठेतरी त्याची रेसिपी मिळाली, मी ती करून पाहिली, पण मी त्याबद्दल मला खात्री नाही आहे की मी जे काही प्रकार केला होता तो तसाच करतात का। म्हणून हा प्रश्न तुमच्यासाठी आहे की जशी सोलाची कढी असते तशी कैरीची कढी तुमच्यापैकी कोणी करत असेल ना, तर मला फोन करून रेसिपी सांगा, मी वाट बघते। आणि त्या व्यतिरिक्त म्हणाल तर छुंदा, मुरांबा, त्यातसुद्धा फोडींचा वेगळा, किसलेल्या कैरीचा वेगळा, हे सगळे प्रकार आता आपल्या घराघरात करायला सुरुवात झालेली असेल, त्यांना आठवत पुढचं गाणं ऐकूया।

जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात हाऊस लिस्टिंग आणि हाऊसिंग सेन्सस म्हणजे आपल्या आवाजाची गणना होईल. तुमच्या सहभागाने हे यशस्वी करूया. प्रत्येक व्यक्ती जोडली गेले पाहिजे, प्रत्येक घर जोडले गेले पाहिजे आणि देशाने पुढे गेले पाहिजे. जनगणना 2027 आपली आहे. जनगणना आपली आहे.

मंडळी, तुमचे प्रश्न मला सतत भूतकाळाकडे घेऊन जात असतात. आत्ताही तसंच झालं. एकाने मला विचारलं की तुला मँगो आईस्क्रीम, आंब्याचा आईस्क्रीम येतं का बनवता? आता ह्याचं उत्तर आहे नाही, मला नाही येत. पण आठवण मात्र एक जागी झाली. आपण मनस्पर्शीमध्ये गावी गेलोच होतो ना, तर ही गावचीच आठवण आहे की भावंडांबरोबर, गावच्या मित्रमंडळींबरोबर केलेले उपद्व्या. आंबे होते घरात आणि असं वाटलं की आपण घरी करूया ना आईस्क्रीम, कशाला उगाच बाहेरचं रोज आईस्क्रीम आणायचं म्हटलं की अर्थात घरचे ओरडायचे की रोज नाही खायचं बाहेरचं थंड. तर मग आमच्या कुरापाती आयडिया एक एक की आपण आईस्क्रीम करूया, त्यात काय आहे, काय असणार आहे, आंबा असतो, दूध असतं, साखर असते, संपला विषय. तर मग आंबे घेतले छान पिकलेले चार आणि त्याचा रस काढला. मुळात तो रस काढताना त्यातला बराचसा कपड्यांवर, मग स्वयंपाकघरात आजूबाजूला, आणि मग जो काही म्हणतात ना बचाकुचा हिंदीत तसा तो त्या भांड्यात पडला. त्याच्या दूध, साखर, ते सुद्धा सगळं सांडवत सांडवतच, म्हणजे सगळं रोंबट करून टाकलं. आणि मग ते सगळं ढवळ ढवळ ढवळलं, रवीने फिरवलं, कारण इतके लहान होतो की आपलं आपलं जाऊन तो मिक्सरमध्ये ते फिरवावं अशी केवढी हिंमत झाली नाही. एवढ्या लहान वयात केलेले उद्योग आहेत. आणि मग ते जे काय केलेलं होतं ते सगळं एका डब्यात सगळं ओतलं आणि फ्रीझरमध्ये टाकलं. आणि मग अक्षरशः घड्याळ बघून अक्षरशः दर 10 मिनिटाला तो फ्रीझर

घुडून झालं का झालं का असं. त्यामुळे मग ओरडा किती खाल्ला असेल याची फक्त तुम्ही कल्पनाच करा. म्हणजे 50 वेळेला तो फ्रीजर उघडण्यावरून सुद्धा, आणि जो काही सगळा पसारा करून ठेवला होता की नाही, सगळं रोंबट करून ठेवलं होतं. त्यामुळे आईस्क्रीम मला करता येत नाही खरंच, पण लहानपणीच्या ह्या प्रयोगाची आठवण मात्र अजूनही खूप ताजी आहे मनात. म्हणजे छानशी गाणी ऐकत युवा तरंगजी सांगता करूया, 12 वाजता पुन्हा भेटूया रंजक सफरमध्ये नवीन विषयासह.

0: FM Gold, खरा सोना।
1: नमस्कार रसिक हो निवांत दुपार 100.1 MHz वर आपण ऐकताय आकाशवाणी मुंबई केंद्राची FM गोल्ड प्रसारण सेवा। दुपारचे 12 वाजतात तेव्हा सुरू करूया आपला कार्यक्रम रंजक सफर आणि शब्द सुरांच्या या प्रवासात तुमच्या सोबत आहे तुमची सहप्रवासी गौरी कुलकर्णी।

रसिका हो, शब्द आणि सुरांचा तुमचा आणि माझा प्रवास जो इतका रंगत असतो त्याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे ही सुंदर सुंदर गाणी. आणि म्हणूनच ह्या गाण्यांना जन्म देणारे किंवा ह्या गाण्यांच्या निर्मितीमागचे जे महत्त्वाचे चेहरे म्हणजेच कोण तर गीतकार, संगीतकार आणि गायक यांचं आपल्या ह्या संवादातलं स्थान खूप महत्त्वाचं आहे. रंजक सफरमध्ये आपण आज अशाच संगीताच्या क्षेत्रातल्या दोन दिग्गजांविषयी बोलणार आहोत. संगीत आणि साहित्य असं दोन्ही म्हटलं पाहिजे, याचं कारण शब्द आणि सुरांचा हा प्रवास आहे. तर आज अशा दोन दिग्गजांविषयी आपण बोलणार आहोत आणि त्यातलं पहिलं नाव आहे पंडित वसंतराव देशपांडे. आज त्यांचा जन्मदिवस आहे. म्हणजे संगीतामध्ये सातत्याने नाविन्याचा शोध घेत आणि आपली कला वेगळेपणाने जोपासत राहून संगीतातलं आणि संगीत रंगभूमीवरचं जे आपली कारकीर्द आहे ते गाजवणारे असे हे कलाकार ज्यांचा आवाज रसिकांच्या मनात, हृदयात कायम कोरून राहिलेला आहे. पंडित वसंतराव देशपांडे.

सक्सेस म्हणजे आपल्या आवाजाची गणना होईल. तुमच्या सहभागाने हे यशस्वी करूया. प्रत्येक व्यक्ती जोडली गेले पाहिजे, प्रत्येक घर जोडले गेले पाहिजे आणि देशाने पुढे गेले पाहिजे. जनगणना 2027 आपली आहे. जनगणना आपली आहे.

जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात हाउस लिस्टिंग आणि हाउसिंग सेन्सस म्हणजे आपल्या आवाजाची गणना होईल. तुमच्या सहभागाने हे यशस्वी करूया. प्रत्येक व्यक्ती जोडली गेले पाहिजे, प्रत्येक घर जोडले गेले पाहिजे आणि देशाने पुढे गेले पाहिजे. जनगणना 2027 आपली आहे. जनगणना आपली आहे.

रसिकहो, पंडित वसंतराव देशपांडे यांच्याविषयी जितकं वाचलंय त्या प्रत्येक लेखामध्ये एक गोष्ट कायम अधोरेखित केलेली आहे की नवनवीन गोष्टींचा त्या शिकून, म्हणजे संगीतातल्या नवनवीन गोष्टी शिकून घेण्याचा ध्यास. त्यांच्या बालपणीविषयी वाचलेलं की वसंतरावांच्या एका मामांची उठबस दीनानाथ मंगेशकरांच्या बलवंत संगीत मंडळीत होती आणि ते वसंतरावांना नाटकांना बरोबर घेऊन जात असत. त्यातूनच त्यांना नाट्यसंगीताची आवड निर्माण झाली. त्यांचा नाट्यप्रेम आणि आवाज पाहून दीनानाथांनी वसंतरावांना काही नाट्यगीतं स्वतः शिकवली. त्यानंतर वसंतराव लाहोरला त्यांच्या दुसऱ्या मामांकडे शिकण्यासाठी राहिले आणि तिथे त्यांनी असद अली खा यांच्या मारवा रागाची तालीम घेतली. त्यानंतर सुरेशबाबू माने, अमानत अली खा, कुमार गंधर्व आणि रामकृष्ण बुवा वझे अशा संगीत दिग्गजांकडून ते अनेक घराण्यांची गायकी शिकले आणि यामधून स्वतःची अशी वेगळी शैली त्यांनी निर्माण केली आणि परिणामकारकरित्या ती रसिकांवर ठसवली. आणि म्हणूनच माझे घराणे माझ्यापासूनच सुरू होते असं ते सार्थ अभिमानाने म्हणत असत.

मंडळी, आपण जेव्हा वसंतरावांच्या गाण्याकडे बघतो तेव्हा त्या गाण्याचा एक स्वभाव जो कायम अधोरेखित केला जातो आपल्या मनात, तो असा की एकीकडे हे गाणं किंवा त्यांची जी शैली आहे त्यामध्ये तडफदारपणा आहे, आक्रमकपणा आहे, आणि तेच गाणं जिथे आवश्यक आहे तिथे अत्यंत मृदू आणि भावुक सुद्धा होतं, आणि ही दोन्ही रूपं तितकीच भावतात. म्हणजे बघा ना, आपल्यापैकी प्रत्येकालाच कुठे संगीतातलं किंवा शास्त्रीय संगीतातलं कळतं असं नसतं. माझे असे कितीतरी मित्रमैत्रिणी आहेत की जे म्हणतात की आम्हाला गाणं खूप आवडतं पण त्यातलं कळत नाही. उदाहरणार्थ एखाद्या मैफिलीला जाऊन बसलो किंवा कुणाचं गाणं आपण ऐकतोय तर हा आत्ता इथे हा गंधार लावलाय, वरच्या साला स्पर्श केला किंवा वरच्या मध्यमाला स्पर्श, हे असं काही बाबा आम्हाला सांगता येणार नाही कारण आम्हाला काही कळतच नाही, पण तरीही ते गाणं आवडतं. म्हणजेच काय होतं की गाणं अपील होतं. आपण जेव्हा आपल्या आजूबाजूला बघतो तेव्हा लक्षात येतं की संगीतातले खूप जाणकार आणि त्यांच्या भाषेत कदाचित ज्यांना संगीतातलं ओ की ठो कळत नाही असा जो एक आपण वाक्यप्रयोग करतो,

असे कुणीही असतील, पण संगीतावर प्रेम करणारी जी मंडळी आहेत, गाण्यावर प्रेम करणारी जी मंडळी आहेत, अशा प्रत्येक रसिकाच्या मनात वसंतरावांचं स्थान खूप वरचं आहे, एवढं मात्र नक्की.

म्हणजे आपल्या आवाजाची गणना होईल. तुमच्या सहभागाने हे यशस्वी करूया. प्रत्येक व्यक्ती जोडली गेले पाहिजे, प्रत्येक घर जोडले गेले पाहिजे आणि देशाने पुढे गेले पाहिजे. जनगणना 2027 आपली आहे. जनगणना आपली आहे.

जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात हाउस लिस्टिंग आणि हाउसिंग सेन्सस म्हणजे आपल्या आवाजाची गणना होईल. तुमच्या सहभागाने हे यशस्वी करूया. प्रत्येक व्यक्ती जोडली गेले पाहिजे, प्रत्येक घर जोडले गेले पाहिजे आणि देशाने पुढे गेले पाहिजे. जनगणना 2027 आपली आहे. जनगणना आपली आहे.

म्हणजे केदार हा जो राग आहे, तुम्हाला आठवत असेल की मागे आपण इथेच मनस्पर्शी गोल्ड वाहिनीवर मनस्पर्शी कार्यक्रमामध्ये वेगवेगळ्या रागांवर आधारित अशी गाणी ऐकायचो, त्यांचं सौंदर्य उलगडून पाहायचा प्रयत्न करायचो. तर तेव्हा केदार हा जो राग आहे त्या रागाविषयी जेव्हा मी बोलले होते तेव्हा हे गाणं आपण ऐकलं होतं. आणि आता यानंतर जे गीत मी तुम्हाला ऐकवणार आहे त्याचे संगीतकार, त्याला संगीत पंडित वसंतराव देशपांडे यांनी दिलेलं आहे. ऐकूया फैयाज यांच्या आवाजातलं हे गीत, स्मरशील राधा स्मरशील यमुना.

आणि रसिका हो, मी यानंतर आता मगाशी मी म्हटल्याप्रमाणे की संगीताच्या आणि साहित्याच्या क्षेत्रातले दुसरे दिग्गज म्हणजेच गीतकार शांताराम आठवले त्यांचा आज स्मृती दिवस आहे. आणि आजचा जो प्रश्न मी तुम्हाला विचारणार आहे तो त्यांच्याशी जोडलेला आहे. तुम्ही मला सांगा की असं कोणतं गीत आहे जे गीत शांताराम आठवले यांनी लिहिलेलं आहे आणि ते गीत आपण आत्ताच्या काळात म्हणजे जुन्या काळाच्या एका चित्रपटामध्ये आपण ते ऐकलेलं आहेच, परंतु आत्ताच्या काळातही ते गीत आपण पुन्हा नव्या स्वरूपात ऐकलेलं आहे. तर ते गीत नेमकं कोणतं, कारण गीतकार मी तुम्हाला आत्ताच सांगितलं की शांताराम आठवले, आज आपण त्यांनाही वंदन करतो, आज त्यांचा स्मृती दिवस आहे, तर त्यांनी लिहिलेलं त्यांच्या लेखणीतून साकारलेलं हे गीत आहे जे जुन्या चित्रपटात तर सगळ्या खूप प्रसिद्ध झालंच आहे, परंतु तेच आपण आत्ताच्या काळातल्या एका चित्रपटातही नव्या स्वरूपात ऐकलेलं असं हे गाणं आहे. तर नेहमीप्रमाणे तुमच्या उत्तराची मी वाट पाहते आहे.

सहभागाने हे यशस्वी करूया. प्रत्येक व्यक्ती जोडली गेले पाहिजे, प्रत्येक घर जोडले गेले पाहिजे आणि देशाने पुढे गेले पाहिजे. जनगणना 2027 आपली आहे. जनगणना आपली आहे.

जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात हाऊस लिस्टिंग आणि हाऊसिंग सेन्सस म्हणजे आपल्या आवाजाची गणना होईल. तुमच्या सहभागाने हे यशस्वी करूया. प्रत्येक व्यक्ती जोडली गेले पाहिजे, प्रत्येक घर जोडले गेले पाहिजे आणि देशाने पुढे गेले पाहिजे. जनगणना 2027 आपली आहे. जनगणना आपली आहे.

मंडळी माझी जी अनेक लाडकी गाणी आहेत त्यातलं हे अत्यंत लाडकं आवडतं असं गाणं आहे. म्हणजे त्या भावनेचा जो तरलपणा आहे ना तोच त्या शब्दांचा पोत आहे अशी त्या शब्दांची रचना आहे. विशेषतः शेवटचं कडवं बघा ना, हात असावे असेच हाती अचल ध्रुवापरी अपुली नाती, मुक्ती नको मज प्रीतीसाठी जन्म पाहिजे पुन्हा उमलली एक नवी भावना. किती सुंदर. आणि आता ह्यानंतर जो प्रश्न मी तुम्हाला विचारला होता ज्याचं उत्तर ज्या श्रोत्यांनी सांगितलं आहे तर त्यांची नावं तुम्हाला आधी सांगते आणि मग ते गाणं ऐकवते. प्रश्न काय होता तर शांताराम बापूंनी लिहिलेलं हे जे गाणं आहे जे गाणं आपल्याला जुन्या चित्रपटामध्ये तर ऐकायला मिळालेलंच होतं, खूप फेमस झालेलं असं हे गाणं, आणि त्या

त्यानंतर आपण तेच गाणं पुन्हा नव्या रूपात सुद्धा ऐकलं होतं. तर मी असं विचारलं होतं की ते गाणं कोणतं आहे. जुन्याची माहिती मी तुम्हाला सांगते. कुंकू चित्रपटातलं गीत अर्थातच शांताराम आठवले, संगीत दिलं होतं केशवराव भोळे यांनी आणि स्वर होता मास्टर परशुराम यांचा. तर गाणं आहे मनसुद्ध तुझं गोष्ट आहे पृथ्वी मोलाची. आणि ज्या श्रोत्यांनी योग्य उत्तर सांगितलेलं आहे त्यांची नावं तुम्हाला सांगते. दीपा पालकर, अमोल यादव, वसुमती ठोसर, मिलिंद टिपणीस आणि प्रमोद कारखानीस सगळ्यांचं मनापासून अभिनंदन. आणि आता ऐकूया आपण ते छानसं गाणं.

आणि रसिको, आता वेळ झाली आजच्या कार्यक्रमातून तुमचा निरोप घेण्याची. दुपारी FM रेनबो वाहिनीवर रश्मी आंबडेकर तुमच्यासोबत असणार आहे. आपली भेट सुद्धा लवकरच होईल. सगळ्यांनी सुखरूप असा, आनंदात असा. पुन्हा लवकरच भेटू. तोपर्यंत नमस्कार.

0: आकाशवाणी ऍट 90 निमित्ताने आकाशवाणी मुंबई आयोजित करत आहे सूर गौरव संध्या।
1: विदुषी डॉक्टर एन राजम यांच्या व्हायोलिन वादनाची आणि मुलाखतीची खास मैफल, तबला साथ पंडित मुकुंदराज देव, व्हायोलिन संगत अभिषेक सिन्हा।
0: गुरुवार दिनांक 7 मे रोजी रात्री 8 वाजता।
1: स्थळ आहे स्वातंत्र्यवीर सावरकर सभागृह, दादर पश्चिम, प्रवेश विनामूल्य।
0: सर्व रसिकांना हार्दिक निमंत्रण। सूर गौरव।

आकाशवाणी मुंबई। राजश्री आकाशे राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। लोकसभेच्या चार संसदीय समित्यांची पुनर्रचना। आपत्कालीन परिस्थितीत अलर्टसाठी सेल ब्रॉडकास्ट या संदेश प्रसारण सुविधेचा आज प्रारंभ। पश्चिम बंगाल विधानसभेच्या दोन मतदारसंघात 15 मतदान केंद्रांवर फेरमतदान सुरू। 11 वाजेपर्यंत सरासरी 37% मतदान। महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाच्या 12वी परीक्षेचा निकाल जाहीर। 89.79% विद्यार्थी उत्तीर्ण। आणि थॉमस चषक बॅडमिंटन स्पर्धेच्या उपांत्य फेरीत भारताचा सामना आज फ्रान्स बरोबर। लोकसभा सभापती ओम बिर्ला यांनी 2026-27 या वर्षासाठी चार संसदीय समित्यांची पुनर्रचना केली। लोकसभेतले भाजप खासदार डॉ संजय जयस्वाल यांची लोकसभेच्या 30 सदस्यांच्या अंदाज समितीच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली। लोकसभेतले 15 आणि राज्यसभेतल्या 7 सदस्यांचा समावेश असलेल्या सार्वजनिक उपक्रम समितीचं अध्यक्षपद भाजप खासदार वैजयंत पांडा यांच्याकडे सोपवण्यात आलंय। बिर्ला यांनी लोकसभेतले काँग्रेस खासदार के सी वेणुगोपाल यांची लोकलेखा समितीच्या अध्यक्षपदावर नियुक्ती केली। यात लोकसभेतले 15 आणि राज्यसभेतल्या 7 सदस्यांचा समावेश आहे। अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती कल्याण समितीचं अध्यक्षपद लोकसभेतले भाजप खासदार फग्गन सिंग कुलस्ते यांच्याकडे असेल। या समितीत लोकसभेतले 20 आणि राज्यसभेतल्या 10 सदस्यांचा समावेश असेल। या चार समित्यांचा कार्यकाळ 1 मे 2026 ते 30 एप्रिल 2027 हा असेल। केंद्र सरकारनं आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांपर्यंत जलद गतीनं सुरक्षा आणि इशारा विषयक संदेश पोहोचवण्यासाठीच्या सेल ब्रॉडकास्ट या संदेश प्रसारण सुविधेचा आज प्रारंभ केला। या अंतर्गत सराव चाचणीचा भाग म्हणून संपूर्ण देशभरात एकाच वेळी नागरिकांना त्यांच्या मोबाईलवर इंग्रजी आणि स्थानिक भाषेतून आपत्कालीन इशारा देणारे संदेश पाठवले गेले। केंद्रीय दूरसंवाद विभागानं स्वदेशी तंत्रज्ञान वापरून ही सुविधा विकसित केल्याची माहिती केंद्रीय दळणवळण मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी दिले। हे संदेश म्हणजे सराव चाचणी असून नागरिकांनी घाबरून जाऊ नये असंही त्यांनी म्हटलंय। भविष्यात कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत या सुविधेचा वापर करून नागरिकांना योग्य वेळेत त्या ठिकाणच्या स्थानिक भाषांमध्ये संदेश पाठवले जातील असं त्यांनी म्हटलंय। नागरिकांच्या सुरक्षेला बळकटी देणं तसंच आपत्कालीन परिस्थितीत जलद गतीनं माहिती पोहोचवण्याच्या दृष्टीनं केंद्र सरकारनं टाकलेलं हे महत्वाचं पाऊल असल्याचं त्यांनी म्हटलंय। पश्चिम बंगालमध्ये दक्षिण 24 परगणा जिल्ह्यातल्या 2 मतदारसंघातल्या 15 मतदान केंद्रांवर आज फेरमतदान सुरू आहे। 7:00 मतदान सुरू झालं। मगराहाट पश्चिम इथल्या 11 आणि डायमंड हार्बर इथल्या 4 मतदान केंद्रांवर मतदानाच्या वेळी गैरप्रकार झाल्याचं दिसून आल्यावर या ठिकाणी फेरमतदान घेण्याच्या सूचना निवडणूक आयोगानं दिल्या होत्या। सर्व मतदान केंद्रांवर शांततेत मतदान सुरू असल्याचं प्रशासनानं म्हटलंय। 11:00 मगराहाट पश्चिम इथं 38% जास्त तर डायमंड हार्बर इथं 36% मतदानाची नोंद झाली असून सरासरी 37% मतदानाची नोंद झाली आहे। पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीच्या वेळी पर्यवेक्षक म्हणून केंद्रीय कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्याच्या निवडणूक आयोगाच्या निर्णयात हस्तक्षेप करायला सर्वोच्च न्यायालयानं नकार दिलाय। या निर्णयाला तृणमूल काँग्रेसनं न्यायालयात आव्हान दिलं होतं। न्यायमूर्ती पी एस नरसिंह आणि न्यायमूर्ती जॉय मल्ल बागची यांच्या पीठासमोर या याचिकेवर सुनावणी झाली। निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक तत्वांचं काटेकोरपणे पालन व्हायला हवं असे निर्देश यावेळी न्यायालयानं दिले। कोणत्या अधिकाऱ्यांची नियुक्ती करायची हा सर्वथा निवडणूक आयोगाचा अधिकार आहे असं न्यायमूर्ती जॉय मल्ल बागची यावेळी म्हणाले। मतमोजणीच्या वेळेचे सीसीटीव्ही फुटेज उपलब्ध करून द्यावेत अशी मागणी तृणमूल काँग्रेसचे वकील कपिल सिब्बल यांनी केली। यावर हे फुटेज 45 दिवसांसाठी जतन केलं जाईल असं आयोगानं न्यायालयात सांगितलं। पश्चिम बंगाल विधानसभेसाठी 23 आणि 29 एप्रिलला 2 टप्प्यात मतदान झालं। येत्या सोमवारी 4 मे रोजी मतमोजणी होणार आहे। टपाली मतांच्या पाकिटांची

कामगिरीची अवैधरित्या छाननी सुरू असल्याचा आरोप करत तृणमूल काँग्रेसनं कोलकाता इथल्या खुदिराम अनुशीलन केंद्रासमोर आज निदर्शनं केली. आज पहाटे 4 वाजता टपाली मतदानाच्या 8 मतपेट्या सीसीटीव्ही नसलेल्या खोलीत आणल्या आणि त्याची अवैधरित्या छाननी केली जात असल्याचा आरोप तृणमूलच्या कार्यकर्त्यांनी केला. उत्तर आणि पूर्व कोलकाता इथल्या अनेक मतदारसंघातल्या मतपेट्या खुदिराम अनुशीलन केंद्रात ठेवलेत. तृणमूलच्या कार्यकर्त्यांची निदर्शनं सुरू असतानाच इथं भाजपाचे कार्यकर्ते दाखल झाले. दोन्ही बाजूंनी घोषणाबाजी सुरू झाल्यामुळे वातावरणात तणाव निर्माण झाला होता. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर आपल्याला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. महाराष्ट्रात राज्य शिक्षण मंडळानं घेतलेल्या इयत्ता 12वीच्या परीक्षेचा निकाल आज ऑनलाईन जाहीर झाला. यंदा परीक्षा देणाऱ्या 91 विद्यार्थ्यांपैकी 89.89% विद्यार्थी उत्तीर्ण झालेत अशी माहिती राज्य शिक्षण मंडळाचे अध्यक्ष त्रिगुण कुलकर्णी यांनी दिली. यंदाही उत्तीर्णांमध्ये विद्यार्थिनींचं प्रमाण जास्त आहे. कोकण विभागात उत्तीर्णांचं प्रमाण सर्वाधिक 94.14% आहे. लातूर विभागीय मंडळात उत्तीर्णांचं प्रमाण सर्वात कमी 84.14% इतकं आहे. राज्य शिक्षण मंडळाच्या संकेतस्थळांवर निकाल उपलब्ध आहे. निकालानंतर विद्यार्थ्यांसाठी समुपदेशन सेवा मोफत उपलब्ध आहे. गुणपडताळणीसाठी उद्या 3 मेपासून येत्या 17 मेपर्यंत विद्यार्थ्यांना गुणपडताळणीसाठी अर्ज करता येईल. पुरवणी परीक्षेसाठी किंवा श्रेणी सुधार परीक्षेसाठीचं वेळापत्रक नंतर जाहीर होईल असं मंडळाच्या पत्रकात म्हटलंय. मुंबईतल्या MDSL अर्थात माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेडनं भारतीय नौदलाच्या प्रकल्प 17 अ अंतर्गत बनवलेली निलगिरी या श्रेणीतली महेंद्रगिरी ही 6वी युद्धनौका गेल्या 30 एप्रिल रोजी भारतीय नौदलाकडे सुपूर्द करण्यात आली. या प्रकल्पांतर्गत बनवलेल्या नौका बहुउद्देशीय आणि अष्टपैलू युद्धनौकांचा समूह असून सागरी क्षेत्रातली सध्याची स्थिती आणि नव्यानं उद्भवणाऱ्या आव्हानांचा सामना करण्याच्या दृष्टीनं बांधण्यात आल्याचं संरक्षण मंत्रालय प्रसिद्धीपत्रकात म्हटलंय. या अत्याधुनिक नौका स्वदेशी रचना, गुप्तता, लढाऊ क्षमता आणि टिकाव धरण्याची क्षमता या क्षेत्रातली मोठी झेप असल्याचं यात म्हटलंय. अमेरिका युरोपियन युनियनमधून आयात होणाऱ्या कार आणि ट्रकवरच्या आयात शुल्कात वाढ करून ते 25% नेणार असल्याचं अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलंय. युरोपियन युनियन व्यापार कराराचं पालन करण्यात अपयशी ठरलं असून युरोपियन वाहन उत्पादकांनी अमेरिकेत उत्पादन सुरू करावं असं आवाहन ट्रम्प यांनी केलंय. मात्र युरोपियन युनियननं नेमकं कोणत्या नियमांचं उल्लंघन केलं हे त्यांनी स्पष्ट केलं नाही. युरोपियन युनियन आणि अमेरिकेदरम्यानच्या करारानंतर 1 वर्षाच्या आतच अमेरिकेनं ही भूमिका घेतली असून यामुळे दोन्ही बाजूंमध्ये व्यापार तणाव निर्माण होण्याचे संकेत मिळत आहेत. ओमानच्या आखातात आणि सागरी मार्गांवर अमेरिकेनं केलेल्या नाकेबंदीमुळे इराणचा जवळजवळ 4.80 अब्ज डॉलर्सचा तेल महसूल बुडालाय. अमेरिकेतल्या एका वृत्तसंस्थेनं पेंटॅगॉनचा हवाला देत हा दावा केलाय. हॉर्मुझच्या समुद्रधुनीजवळच्या वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर निर्बंध घातलेल्या इराणी जहाजांविरोधातल्या अमेरिकेच्या कारवाईमुळे इराणच्या ऊर्जा निर्यातीत घट झाल्याचं यात म्हटलंय. दरम्यान इराणवरचा आर्थिक दबाव कायम राखण्यासाठी ही मोहीम राबवली जात असल्याचं अमेरिकेच्या संरक्षण विभागानं स्पष्ट केलंय. जम्मू आणि काश्मीर खोऱ्यादरम्यानच्या वंदे भारत एक्सप्रेस गाडीची नियमित सेवा आजपासून अधिकृतपणे सुरू झाली. रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी 30 एप्रिल रोजी या गाडीला हिरवा झेंडा दाखवून या सेवेचं उद्घाटन केलं होतं. वंदे भारत एक्सप्रेसमुळे जम्मू आणि श्रीनगर दरम्यानचा संपर्क मजबूत होईल अशी आशा आहे. थॉमस चषक बॅडमिंटन स्पर्धेच्या उपांत्य फेरीत आज भारताच्या संघाची गाठ फ्रान्सच्या संघाशी पडणार आहे. उपांत्यपूर्व फेरीत भारताचे लक्ष्य सेन, आयुष शेट्टी तसंच चिराग शेट्टी आणि सात्विक साईराज रांकी रेड्डी या जोडीनं चिनी तैपेबरोबरचे आपापले सामने जिंकल्यामुळे भारत उपांत्य फेरीत दाखल झालाय. महिलांच्या संघाला मात्र चीनकडून उबर चषक स्पर्धेत पराभव पत्करावा लागल्यामुळे डेन्मार्कमध्ये सुरू असलेल्या थॉमस चषकात भाग घेता आला नाही. यंदाच्या मे महिन्यात महाराष्ट्र आणि गुजरातच्या काही भागांसह हिमालयाच्या पायथ्याकडचा प्रदेश आणि पूर्व किनारपट्टी भागात सरासरीपेक्षा जास्त तीव्रतेची लाट उष्णतेची लाट राहील असा अंदाज हवामान विभागानं वर्तवलाय. यंदाच्या मे महिन्यात देशाच्या अनेक भागात किमान तापमान सरासरीपेक्षा जास्त राहील तसंच वायव्य भारतात अनेक ठिकाणी

भारताचा काही भाग आणि लगतचा प्रदेश आणि ईशान्य भारताच्या दक्षिणेकडच्या भागात किमान तापमान सरासरीपेक्षा कमी राहील असं हवामान विभागानं म्हटलंय. ठळक बातम्या पुन्हा एकदा. लोकसभेच्या 4 संसदीय समित्यांची पुनर्रचना. आपत्कालीन परिस्थितीत अलर्टसाठी सेल ब्रॉडकास्ट या संदेश प्रसारण सुविधेचा आज प्रारंभ. पश्चिम बंगाल विधानसभेच्या 2 मतदारसंघात 15 मतदान केंद्रांवर फेरमतदान सुरू. 11 वाजेपर्यंत सरासरी 37% मतदान. महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाच्या 12वी परीक्षेचा निकाल जाहीर. 89.79% विद्यार्थी उत्तीर्ण. आणि थॉमस चषक बॅडमिंटन स्पर्धेच्या उपांत्य फेरीत भारताचा सामना आज फ्रान्सबरोबर. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.

AIR मराठी ही DTH उपग्रह वाहिनी आमचे हे कार्यक्रम न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍपवर देखील आपण ऐकू शकता. दुपारचे 2:30 वाजलेले आहेत. आता प्रसारित करीत आहोत नादब्रह्म हा शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम. नादब्रह्म अंतर्गत आज ऐकूया कर्नाटक शैलीतील शास्त्रीय वाद्य संगीत. विद्यानंदी गोपाल अय्यर यांचं वीणावादन, राग बेगडा, मध्यमावती आणि बिल्हारी यांना मृदुंगम साथ केली आहे रोहित प्रसाद यांनी, तर घटम साथ आहे स्वामीनाथ जयारमण यांची. ऐकूया विद्यानंदी गोपाल अय्यर यांच्या वीणावादनात सुरुवातीला राग बेगडा हा रूपकम तालात निबद्ध आहे.

0: विद्यानंदी गोपाल अय्यर यांचं वीणा वादन श्रोते हो आपण ऐकलत. सुरुवातीला राग बेगडा, त्यानंतर मध्यमावती आणि आता राग बिल्हारी आपण ऐकलत. त्यांना मृदुंगम साथ केली होती रोहित प्रसाद यांनी आणि घटम साथ होती स्वामीनाथ जयारमण यांची. याबरोबरच नादब्रह्म हा शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम आता इथेच संपवित आहोत. आज नादब्रह्म अंतर्गत आपण कर्नाटक शैलीतील शास्त्रीय वाद्यसंगीत ऐकलं. हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून तसंच AIR मराठी या DTH उपग्रह वाहिनीवरून.
1: श्रोते हो, या रविवारी वनिता मंडळ या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत दिव्यांग आणि गतिमंद मुलांच्या पुनर्वसनासाठी तसंच महिलांचं संघटन आपत्ती निवारण आणि आरोग्य क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल महाराष्ट्र शासनाचा ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले पुरस्कार प्राप्त संगीता राणे यांची मुलाखत. तेव्हा अवश्य ऐका रविवारी 3 मे रोजी दुपारी 12 वाजता कार्यक्रम वनिता मंडळ महाराष्ट्रातील सर्व आकाशवाणी केंद्रांवरून.
0: आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी तसंच AIR मराठी ही DTH उपग्रह वाहिनी. श्रोते हो, आमचे कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍपवर देखील ऐकू शकता. दुपारचे 3 वाजतात, ठीक 3 वाजता आपण ऐकू शकाल प्रादेशिक बातम्या, ठीक 3 वाजता.

हाउसिंग सेन्सर्स म्हणजे आपल्या आवाजाची गणना होईल. तुमच्या सहभागाने हे यशस्वी करूया. प्रत्येक व्यक्ती जोडली गेले पाहिजे, प्रत्येक घर जोडले गेले पाहिजे आणि देशाने पुढे गेले पाहिजे. जनगणना 2027 आपली आहे. जनगणना आपली आहे.

जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात हाउस लिस्टिंग आणि हाउसिंग सेन्सर्स म्हणजे आपल्या आवाजाची गणना होईल. तुमच्या सहभागाने हे यशस्वी करूया. प्रत्येक व्यक्ती जोडली गेले पाहिजे, प्रत्येक घर जोडले गेले पाहिजे आणि देशाने पुढे गेले पाहिजे. जनगणना 2027 आपली आहे. जनगणना आपली आहे.

प्रोसेस म्हणजे आपल्या आवाजाची गणना होय. तुमच्या सहभागाने हे यशस्वी करूया. प्रत्येक व्यक्ती जोडली गेले पाहिजे, प्रत्येक घर जोडले गेले पाहिजे आणि देशाने पुढे गेले पाहिजे. जनगणना 2027 आपली आहे. जनगणना आपली आहे.

आपल्या आवाजाची गणना होईल. तुमच्या सहभागाने हे यशस्वी करूया. प्रत्येक व्यक्ती जोडली गेले पाहिजे, प्रत्येक घर जोडले गेले पाहिजे आणि देशाने पुढे गेले पाहिजे. जनगणना 2027 आपली आहे. जनगणना आपली आहे.

जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात हाउस लिस्टिंग आणि हाउसिंग सेन्सस म्हणजे आपल्या आवाजाची गणना होईल. तुमच्या सहभागाने हे यशस्वी करूया. प्रत्येक व्यक्ती जोडली गेले पाहिजे, प्रत्येक घर जोडले गेले पाहिजे आणि देशाने पुढे गेले पाहिजे. जनगणना 2027 आपली आहे. जनगणना आपली आहे.

हाउसिंग सेंसर्स म्हणजे आपल्या आवाजाची गणना होय. तुमच्या सहभागाने हे यशस्वी करूया. प्रत्येक व्यक्ती जोडली गेले पाहिजे, प्रत्येक घर जोडले गेले पाहिजे आणि देशाने पुढे गेले पाहिजे. जनगणना 2000